राजपूत प्रमोद कारखानीस, रविन्द्र शेणॉय, एन एम पाटील, श्रीपाद जोशी, गौतम भिंगारडे, आनंद मोकाशी, किशोर पाटील, आपल्याला मेसेज आहे रत्नाकर नातू यांचा, सुरेश बावकर, चंद्रशेखर भाटवडेकर, वैष्णवी खुटले, श्रुती भावे, मधुसूदन आठवले, महेंद्र चव्हाण, किशोर पेडणेकर, कृष्णानंद कामत, मंगेश म्हात्रे, भालचंद्र जोशी, नीलांबरी कुलकर्णी, बबन ढगे, स्मिताण विवेक नेवाळकर, प्रज्ञा मानकामे, मीता गोपाळ मेढेकर, पंकज मोहोड, हरिश्चंद्र पाटील, अशोक शिंत्रे, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अनिल आणि रेखा काळे यांचा, संजीव भुरे, चैतन्य अत्रे, आपल्याला शैलेंद्र आणि सोनल मेंढेकर यांनी ही मेसेज केलेला आहे. या सगळ्या मंडळींनी आतापर्यंत कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि हे सगळे आपल्याशी जोडलेले राहणारे आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये. मी जेव्हा एखादी गोष्ट विचारीन तेव्हा जेव्हा आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल पुन्हा तेव्हा जरूर सांगा. पण आता ह्यानंतर मात्र जे नव्याने आपले श्रोते जोडले जातील त्यांच्याविषयी मी सांगणार आहे. ज्या आपल्या श्रोत्यांचा नावाचा उल्लेख केलाय त्यांनी धन्यवाद रश्मी, धन्यवाद आमचा उल्लेख केल्याबद्दल. हे तुमचे धन्यवाद माझ्यापर्यंत न टाईप करता सुद्धा खऱ्या अर्थाने पोहोचतात. जसे आपल्यापैकी बरेचसे श्रोते असे आहेत जे नित्य नेमाने कार्यक्रम ऐकत असतात पण ते कोणत्याही प्रकारे मेसेज किंवा फोन कॉल्स करत नाही, तरी त्यांच्या भावना किंवा त्यांना काय म्हणायचं आपल्या कार्यक्रमाबद्दल, शुभेच्छा त्यांच्या, सदिच्छा आपल्यापर्यंत पोहोचतच असतात. त्यामुळे धन्यवाद हे मला मनापासून दिलेले असेच पोहोचतात. ते परत टाईप करायची खरंच काही गरज नाही. आपण त्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांवर जे जे आपण बोलणार आहोत त्यासाठी बोलूयात. ईश्वरदास शेट्टी, बाळकृष्ण पाटील, गजानन खरे, संदेश मेळेकर, राजाराम कोर, मंगेश म्हात्रे, त्याच्यानंतर आपल्याला मेसेज आहे प्रशांत मराठे, प्रिया फाटक या सगळ्या मंडळींचा.

आणि आजच्या वंदन या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या भावनांना स्थिर ठेवण्याबद्दल बोलतोय, त्यांना नियंत्रणात ठेवण्याबद्दल आपण बोलतच नाही आहोत, कारण ती खूप कठीण गोष्ट आहे. भावना स्थिर ठेवत असताना आत्ता ह्या विचारांमधला शेवटचा विचार, कारण नंतर आपण तलावा एका काठी जाणार आहोत छानच्या, तर त्यामधला शेवटचा विचार असा आहे की भावनांना स्थिर ठेवणं म्हणजे आपल्या मनात आलेली जी भावना असते तिला आपण कसा प्रतिसाद देतोय ह्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. खरं तर हे सगळं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा वाटतं बापरे हे आपल्याला कसं जमणार, पण श्वासावर आपण छान आपलं लक्ष दिलं, ध्यान मेडिटेशन करायला लागलो की या गोष्टी साध्य व्हायला, मी सहज म्हणत नाही, या गोष्टी साध्य व्हायला सुरुवात होते. छानशी रचना ऐकूया आणि ती ऐकल्यानंतर आज आपण आता नंतर तलावांकाठी असलेली मंदिरं देवळं याच्याबद्दल बोलतोय. आज दुसरं देऊळ आहे, कुठल्या देवळाबद्दल बोलणार आहोत या गीतानंतर.

आणि आज वंदन या कार्यक्रमात आपण चाललो आहोत पुष्करला. राजस्थानमधलं पुष्कर हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, आपण तिथे जाऊनही आलो आहे. आणि पुष्करचं जो सरोवर आहे, तलाव आहे, आणि त्या तलावाच्या जवळ असलेलं ब्रह्माचं मंदिर हे खूपच पौराणिक आहे आणि खूपच आधीपासून इथे अस्तित्वात आहे.

असं म्हटलं जातं. आणि तीर्थराज असं संबोधलं गेलंय आपल्या या तलावाला पुष्करच्या. आणि तिथे निर्मितीची कथा सुद्धा आपल्याला सांगितली जाते की विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मा यांनी पृथ्वीवर यज्ञ करण्यासाठी जागा निवडत होते ते, आणि त्यांच्या हातून एक कमळाचं फूल खाली पडलं आणि ते फूल ज्या ठिकाणी पडलं तिथे पाण्याचा झरा निर्माण झाला आणि त्याला पुष्कर असं म्हटलं जातं. खूपच सुंदर जागा आहे. जी जी मंडळी तिथे गेले असतील तिथे गेल्यानंतर तर येणारा एक छान अनुभव, एक शांततेचा अनुभव बऱ्याच जणांनी अनुभवला असेल. 52 घाट आहेत ह्या तलावाच्या अवतीभोवती. त्यानंतर 500 जास्त लहान मोठी मंदिरं आहेत आणि खूप महत्त्व आहे एकंदरीतच ह्या ठिकाणाचं. आणि वास्तुकला जर देवळाची बघितली या ब्रह्मा मंदिराची, तर असं म्हटलं जातं की साधारण 2000 वर्ष जुनं हे मंदिर असावं. आत्ता सध्या अर्थात त्याच्यामध्ये काही बदल किंवा काही गोष्टी केल्या गेल्या 14व्या शतकामध्ये, पण मुख्य मंदिर हे तितकं जुनं आहे असं म्हटलं जातं. आणि त्याचं जे शिखर आहे वेगळ्या रंगाचं छान लाल, ते त्याचं सगळ्यात ठळक वैशिष्ट्य मानलं जातं ह्या देवळाचं. आणि मग बरेच तिथे पुष्कर कार्तिक पौर्णिमा असेल किंवा बरेच तिथे मेळा असतो काही काही वेळेला किंवा बऱ्याच गोष्टी तिथे घडतात. अनेकदा तिथे बरेच पर्यटक म्हणा किंवा भाविक यांची सतत ये जा सुरू असते. आणि खूपच महत्त्वाचं आहे आपल्या एकंदरीत देशाचा आपण जेव्हा विचार करतो आहे तेव्हा धार्मिक स्थळ म्हणून सुद्धा आणि पर्यटक तिथे भेट द्यायला जातात म्हणून सुद्धा पुष्कर ह्याच्याबद्दल आपण बोललो. आणि तलावांच्या काठी असलेली देवळं किंवा मंदिरं ह्यांच्याबद्दल बोलत असताना मोठी मोठी मंदिरं तर आहेतच, पण असे बरेच तलाव आहेत, बरेच सरोवर आहेत जिथे लहान मंदिरं सुद्धा आहेत पण जी खूप महत्त्वाची मानली जातात. लहान कशा अर्थाने म्हणते मी, आकाराच्या अर्थाने. आपण त्या भावनांबद्दल बोलतच नाही आहोत, भावना कायमच आपल्या मोठ्या असतात. आकाराने जरी मंदिर लहान दिसत असलं तरी सुद्धा त्याची एकंदरीत निर्मिती किंवा कशा पद्धतीने ते बांधलं गेलं आहे त्याचा इतिहास याबद्दल आपण बोलतोय. पुष्कर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, तीर्थराज म्हटलं गेलं आहे आणि ब्रह्माची फार कमी मंदिरं आहेत, फारच मोजकी मंदिरं आहेत. त्यापैकी एक खूप महत्त्वाचं म्हणजे पुष्करला असलेलं ब्रह्मा मंदिर. तलावांबद्दल किंवा तलावांच्या काठी असलेली मंदिरं याबद्दलची माहिती घेणारा आपला ही नवीन सिरीज कशी वाटते आहे, छोटीशी एकाच किंवा दोन कट्समध्येच ती असणारे, फार मोठी नसणारे, ती कशी वाटते सिरीज मला जरूर सांगा. एक छानशी रचना, कोणी कोणी सहभाग नोंदवला आहे ते सांगेन आणि मग वंदन कार्यक्रमात आपण थांबणारच आहोत.

आणि आता अगदी जाता जाता कोणी कोणी कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय त्याबद्दल राजश्री कुलकर्णी, त्यानंतर प्राजक्ता देव, प्रताप जाधव आपल्याला मेसेज केलाय, सुवर्णा कुलकर्णी ह्यांनी, सुहास रिसबुड यांचा मेसेज आलेला आहे, विकास आणि राजश्री कुलकर्णी यांनी मेसेज केलेला आहे, चंद्रशेखर मुळेकर, कमलाकांत जाधव, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, सुवर्णा चौगुले, अशोक शिंत्रे, त्यानंतर कृष्णा गवळी यांचा मेसेज आहे, प्रकाश जोशी, सुनीता उत्तुरकर, रत्नाकर सोहनी, भरत साळुंके, स्वाती कुलकर्णी, रवींद्र जोशी, राजेश एरंडे, अभय यांचा मेसेज आहे, श्रीकांत फणसळकर, श्रीनिवास हिंगणे, प्रदीप बिवलकर, त्यानंतर महेश नामजोशी यांनी मेसेज केलेला आहे, अर्जुन नाईक, बलभीम बाबळसुरे, अपूर्वा श्रोत्री यांचा मेसेज आहे, विवेक लोंढे, श्रीकांत गोखले, किरण नाईक, त्यानंतर रवींद्र वामन साने यांनी मेसेज केला, ज्योती पै, विनय जोग, पूनम सोईतकर, विलास जोशी, अपर्णा पटवर्धन, सुरेश जेजूरकर यांचा मेसेज आहे, त्यानंतर प्रबोध कुटुंबे यांनी मेसेज केला आहे, मिलिंद शेटे, जयेंद्र शहा, नामदेव गरुड यांचा मेसेज आहे, विलास यांचा, बुरुंगुले यांचा मेसेज आहे, शिरीष भगत, दत्तात्रय आडत या सगळ्या मंडळींनी, बाळशीराम आणि योगिता जाधव, मधुलता आणि सोनाली चेऊलकर, अनंत कानडे ह्या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. आणि आता मात्र इथेच थांबण्याची वेळ झाली. हे गीत जेव्हा संपेल तेव्हा बातम्या असतील हिंदीतल्या आणि आपली भेट होईलच 6:05.

रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना सुप्रभात. आत्ताच ज्यांनी रेडिओ लावला असेल त्यांचंही तितकं स्वागत. आणि जे आधीपासून आपला कार्यक्रम ऐकतायत 5 वाजल्यापासून ते तर आपल्याशी जोडलेले आहेत. पूर्वार्धामध्ये काही दिनविशेष आहेत. आपली स्वागत सिरीज सुरू झाली गेल्या वेळपासून. आज कुठल्या स्वागताबद्दल आपण बोलणार आहोत ते सांगणार आहे. आणि एकंदरीत छान आजच्या दिवसाबद्दल बोलणार आहोत आपण. वेगवेगळ्या घटना घडल्यात त्याविषयी सांगणार आहोत. वेगवेगळ्या घटना घडतायत जगात सध्या त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. आत्ता आधी छानचं गाणं ऐकूया, मग हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज असेल आणि त्यानंतर मग आपल्या विषयाला आपण हळूहळू सुरुवात करणार आहोत. आज रविवारची सकाळ आहे, काही जणांची थोडीशी निवांत सुरू झाली असेल आणि काही ठिकाणी योग दिवसाबद्दलचे वेगवेगळे कार्यक्रम जे आयोजित होत आहेत त्यामध्ये सहभागी आपले सगळे श्रोते होत असतील असा एकदम असा मिक्स्ड असा अनुभव आजच्या दिवसाचा असणार आहे. आपणही अशीच उत्साहाने सुरुवात केली, सुंदरसं गीत ऐकूया आणि मग हळूहळू आपल्या विषयांकडे जाणूया.

आणि आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहिलं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथे झाली 36 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 35 अंश सेल्सिअस माफ करा, आणि किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे 30 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 30 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकलेली नाही, सांताक्रूज इथे 79%. येत्या 24 तासांकरता मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामानाचा अंदाज असा आहे, आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल आणि किमान तापमानाची नोंद 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे, आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटर

होईपर्यंत कोणत्याही प्रकारची सूचना अगर इशारा नाही. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसाठी हवामानाचा अंदाज. काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची आणि काही भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये वेधशाळेने वर्तवलेली आहे. आत्ताच आपण ऐकलत हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत आणि वेगवेगळ्या विषयांवर बोलत असताना आज आत्ता सुरुवातीला एक जागतिक स्तरावर जो दिवस आज साजरा होतोय त्याच्याबद्दल आपण बोलूया गाण्यानंतर. आणि मग मध्ये आपण आपली स्वागत सिरीज जी आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत की आज नेमकं आपण कशाच्या स्वागताबद्दल

किंवा कोणाचं स्वागत कशा प्रकारे केलं जातं. आज रविवार आहे तर म्हटलं बऱ्याच घरांमध्ये जरा निवांत काहीतरी बनवण्याचा बेत असेल, काहीतरी छान खाण्याचा बेत असेल, तर खाण्याशी संबंधित जरा काहीतरी स्वागत सिरीजमध्ये बोलूया असं ठरवलंय. आणि मग त्याच्यानंतर आणखीन एका दिनविशेषाबद्दल आपण बोलणार आहोत आत्ताच्या पूर्वार्धामध्ये. आणि सुंदर सुंदर गाणी बरोबर असणारच आहेत. छानचं गाणं ऐकूया आणि मग त्याच्यानंतर आजच्या विषयाकडे.

0: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
1: आणि आज जो आंतरराष्ट्रीय स्तरावर एक खूप महत्वाचा दिवस साजरा होतोय तो म्हणजे आज जागतिक रक्तदाता दिवस आहे. एक लक्षात घेऊया, रक्तदान दिवस नव्हे, आज जागतिक रक्तदाता दिवस आहे. रक्ताची जेव्हा तातडीची गरज असते आणि जेव्हा काही मंडळी अगदी मनापासून स्वेच्छेने रक्तदान करत असतात नित्यनेमाने, म्हणजे तातडीची गरज असते तेव्हाही, आणि काही जणांचा तो एक नित्यनेमाचा एक भाग असतो, त्यांच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे दिवस असतात, त्यांच्या नातेवाईकांच्या आयुष्यातले महत्त्वाचे दिवस असतात, तेव्हा ही मंडळी जाऊन अगदी आवर्जून रक्तदान करत असतात, अनेक वर्ष म्हणा किंवा सातत्याने. या सगळ्या दात्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आजचा दिवस आहे आणि जगभरात तो अत्यंत प्रेमाने आणि खूप उत्साहाने साजरा केला जातो. कारण अपघात असो किंवा मोठ्या शस्त्रक्रिया असोत किंवा हल्ली जे ऑर्गन ट्रान्सप्लांट होतं त्या असू दे, प्रसूतीदरम्यान रक्त, जिथे जिथे रक्ताची गरज भासते किंवा जिथे जिथे गंभीर परिस्थिती असते आणि त्यावेळेला रक्त वेळेवर मिळणं ही गरज असते, तो जीवनाचा आधार असतो, किंवा कॅन्सरसारखे रुग्ण असतील, थॅलेसिमियासारखे रुग्ण असतील, त्यांच्यासाठी रक्ताची गरज असते, तर ते भागवण्याचं काम किंवा तिथे ते रक्त पोहोचवण्याचं काम नियमितपणे हे जे दाते असतात, रक्तदाते, ते करत असतात. आणि स्वेच्छेने ही सगळी मंडळी पुढे आलेली असतात, म्हणजे रक्तदानाचं शिबिर असतं, वेगवेगळे कार्यक्रम असतात, तिथे तर बरीच मंडळी जाऊन रक्तदान करतात, पण काही जण कुणालाही काहीही न सांगता, काही कळू न देता, वर्षानुवर्ष त्यांच्या आयुष्याचा हा एक भाग बनलेला असतो की आपल्याला जाऊन रक्तदान करायचं आहे. कदाचित कारण असतील त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा आपलं एक योगदान समाजासाठी, ह्या निरपेक्ष भावनेने काही मंडळी जाऊन रक्तदान सातत्याने करत असतात. आणि यावर्षीची थीम ही इतकी, म्हणजे आपण म्हणूया, व्यापक आणि सर्वसमावेशक आहे की माणुसकीचा एक थेंब, वन ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी, असं त्यांनी म्हटलंय की रक्ताचा एक थेंब म्हणजे माणुसकीचा एक थेंब आहे. त्याने आपण खूप जवळ येणार आहोत एकमेकांच्या. आणि असंही म्हटलंय त्याच्यामध्ये की रक्त द्या आणि आयुष्य वाचवा, ही यावेळची थीम आहे. त्यामुळे जनजागृती ह्यानिमित्ताने होते जगभरामध्ये. काही गैरसमज जे असतात अजूनही आहेत, खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात त्याबद्दल बोललं जातं तरीसुद्धा काही प्रमाणात गैरसमज आहेत, ते दूर करण्याचं काम केलं जातं. वर्षभर आपण कोणत्या कोणत्या गोष्टींवर फोकस करणार आहोत किंवा अधिकाधिक रक्तदाते आपण कसे निर्माण करणार आहोत याविषयीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, वर्कशॉप्स घेतली जातात. आणि आजही आपल्यापैकी सुद्धा बऱ्याच ठिकाणी सोसायटीजमध्ये असतील किंवा संस्थांमध्ये असेल अशा पद्धतीने आजही बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन केलं असेल. मुख्यतः आजच्या दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश किंवा कार्यक्रम असतो तो म्हणजे जनजागृती करणं. आणि हे जे नियमित दाते आहेत, रक्तदाते, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांचा गौरव करणं की त्यांचं हे काम किती मोलाचं आहे, किती

महत्त्वाचा आहे आणि समाजासाठी किती महत्त्वाचा उपक्रम हा आहे. दोन गाणी ऐकणार आहोत, एका गाण्यानंतर व्यावसायिक विराम घेणार आहोत आपण आणि मग त्याच्यानंतर दुसरं गाणं. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत आणि आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: आणि आतापर्यंत कोणी कोणी सहभाग नोंदवलाय पटकन सांगते. अनंत कानडे, लहू कोरे, बाबासाहेब चेंडके यांचा आपल्याला मेसेज आला आहे. त्यानंतर राजू कराळे, हरिश्चंद्र परमाळे, रत्नाकर भालेकर, प्रमोद शेंडे आपल्याला मेसेज केला आहे, भाग्यश्री पै यांनी. त्यानंतर सर्जेराव सावंत यांचा मेसेज आलेला आहे. श्रीरामचंद्र पाटील यांचा मेसेज आहे. पंकज मोहोड यांचा मेसेज आहे. रघुनाथ बळीराम पाटील, त्यानंतर रवींद्र कुडाळकर, सी आर स्वामी, कुमार बागवे, सुहास सरवटे आपल्याला मेसेज केला आहे. रेवती सरनाईक यांनी, रवींद्र सरनाईक यांचाही मेसेज आलेला आहे. अरुण गावकर, सुरेश बावकर, गायत्री वैशंपायन, अपर्णा पटवर्धन, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे.

मध्ये जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा त्यांचं स्वागत कोणत्या पारंपरिक डिशने केलं जातं त्याच्याबद्दल आज थोडंसं सांगणार आहे. आणि या डिश अशा आहेत ना की त्या ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल अच्छा हे खायचंय आत्ता म्हणजे स्वागतासाठी हे असणार आहे. पण प्रत्येक देशाची एक वेगवेगळी परंपरा असते, प्रत्येक देशाचं स्वागत करण्याची पद्धत ठरण्यामागे काहीतरी कारण असतं. पण आज मी काही पदार्थ असे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल की ओह असं सुद्धा खाल्लं जातं स्वागतासाठी. गाण्यानंतर लगेच.

खूप वेगवेगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या असतील ना, की आपण परदेशात जाऊ एखाद्या देशात, पण तिथे गेल्यानंतर पाहुणे म्हणून आपण जेव्हा त्यांच्या घरी जाऊ तेव्हा काय काय आपलं स्वागत करतील, काय खायला देतील. आपण जसे पोहे करतो, उपमा करतो, तसं काही असेल का? थोडंसं वेगळं आहे. म्हणजे स्वागत होतं बऱ्याच ठिकाणी, म्हणजे युरोपमध्ये जाऊया, आफ्रिकामध्ये जाऊया, बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर, एशियातले वेगवेगळे आपले जे देश आहेत तिथे गेल्यानंतर चहा किंवा कॉफी त्यांची जी पारंपरिक असते तशा प्रकारच्या चहा किंवा कॉफीने स्वागत होतं बऱ्याच ठिकाणी. आफ्रिकेमध्ये तर एक अशी सेरेमनी असते, कॉफी सेरेमनी, त्याच्यामध्ये पाहुण्यांच्या समोरच ताज्या कॉफीच्या बिया अशा छान भासतात,

त्याची कुटून कॉफी बनवतात आणि मग पॉपकॉर्न वगैरे देतात बरोबर खायला. भारी ना. किंवा काही ठिकाणी तिकडचे जे वैशिष्ट्यपूर्ण चहा आहेत जे बनवले जातात ते देऊन पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. पण मी आज खाण्याच्या पदार्थाबद्दल बोलतीये. काय दिलं जातं वेगवेगळ्या देशांमध्ये? आपण जर मंगोलियामध्ये जरा वेगळे देश निवडूया, हां, नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे देश. मंगोलियामध्ये जर आपण गेलो, छान वेगळा प्रदेश आहे, थोडासा निसर्ग एकदम तिकडचा वेगळ्या प्रकारे आपलं स्वागत करतो. मंगोलियामध्ये जर आपण गेलो ना तर एक गोड पदार्थ मैद्याचा तिथे दिला जातो, तळलेला असतो तो, ज्याला बोडसोग असं म्हटलं जातं. आणि तो आपल्याकडे जर शंकरपाळे कसे असतात मैद्याचे गोड, तशा पद्धतीचाच तो पदार्थ असतो. पण त्याच्याबरोबर एक क्रीम दिलं जातं. म्हणजे आपण घरी गेलो त्यांच्या की ते आपल्यासमोर हा एक पदार्थ आणून ठेवतात. ते पारंपरिक स्नॅक्स आहे त्यांचं, ते आणून ठेवतात आणि पाहुण्याने आल्यानंतर ते खाणं आणि त्याच्याबरोबर एक लोणी दिलं जातं किंवा आपण क्रीम म्हणूया, ते क्रीम सुद्धा टेस्ट करणं बंधनकारक असतं तर तो पूर्ण पाहुणचार मानला जातो. म्हणजे तुम्ही असं म्हणाल नाही नाही क्रीम मी खात नाही मला नाही आवडत, तर ते असे तुमच्याकडे बघतील की ते खायचं आहे तुम्हाला. आमच्या पाहुणचाराची ती पद्धत आहे की ते शंकरपाळ्यांसारखं जे आहे ते आणि थोडं खा, कणभर खा, पण ते क्रीम खाणं बंधनकारक असतं. अशा पद्धतीचं स्वागत केलं जातं मंगोलियामध्ये. पूर्व युरोपमध्ये जर आपण गेलो किंवा रशियामध्ये जर आपण गेलो तर आपल्यासमोर असा एक मोठा गोल ब्रेड आणला जातो, त्याच्यावर छान असं नक्षीकाम पारंपरिक ब्रेड असतो, त्यावर नक्षीकाम केलेलं असतं. मी उत्सुक आहे तो ब्रेड बघायला. पण खरी गंमत पुढे परंपरेत काय म्हटलं जातं की हा भारी ब्रेड एकदम घरी आल्यावर पाहुण्यांच्या समोर सुंदर कापडावर असा आणून ठेवला जातो आणि त्याच्यावर एक मिठाची वाटी असते. आता असते मिठाची वाटी, ती आणून ठेवली जाते. मग पाहुण्याने ह्या ब्रेडचा तुकडा तोडायचा आणि तो थोडासा त्या मिठात बुडवून खायचा. कदाचित त्याने ती एक टेस्ट खूप छान पद्धतीने येत असेल, त्या ब्रेडची वेगळी चव आणि मिठाची वेगळी चव, किंवा बाहेरून आल्यानंतर मीठ खायला देणं ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळा भाग सुद्धा असेल. पण ते खूप शुभ मानलं जातं तिथे आणि आदरातिथ्य करण्याचं सगळ्यात एक जुनी परंपरा म्हणून ती ओळखली जाते. किती वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात जगात आणि किती वेगवेगळ्या प्रकारे ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात, तर त्याच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ह्या स्वागत सिरीजमधनं करणार आहे. काय वेगळं असतं? तर मग आज पोहे बनवणार आहोत आपण की उपमा, हे ऐकल्यानंतर आपण ठरवूया. किंवा असं जण कशाला पोहे, मग हा ब्रेड आणि मिठाची थोडीशी ती जी चिमूटभर मीठ ही चव येऊ द्या आणि मग आपण आजचे पोहेसुद्धा मस्त खाऊया. हे सांगण्यामागचं कारण असं आहे की वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळी संस्कृती जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा किती वैविध्य जगात आहे आणि किती वेगळ्या प्रकारे जग पाहुण्यांचं स्वागत करतं. तिकडची हवामानाची स्थिती असेल किंवा काय उपलब्ध आहे त्यातून आपण छान स्वागत करू शकतो हे पूर्वापार चालत आलेलं आहे आणि आता त्याची परंपरा बनली आणि तशा पद्धतीने ते स्वागत केलं जातं. प्लीज डोळ्यासमोर कोणतंही असं वेगळं चित्र आणू नका की भरपूर मीठ खावं लागतं, अजिबात नाही, कणभर त्या ब्रेडची चव वाढवण्यासाठी. पण कसं वाटलं हे ऐकून मला जरूर जाणून घ्यायला आवडेल की हे स्वागत अनोखं आहे थोडं, ते कसं वाटलं सांगा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559. आकाशवाणी FM रेनबो
1: म्युझिकलिया. आपले श्रोते म्हणतात की मंगोलियाची ही पाहुणचाराची पद्धत आवडली. बरं, हा ब्रेकफास्ट नाही आहे. काही जणांना असं वाटलं की हे ब्रेकफास्ट आहे. नो नो, स्वागत. पाहुणे घरी गेल्यानंतर स्वागत कसं होतं त्याच्याबद्दल, पारंपरिक पद्धतीने त्याच्याबद्दल मी काही सांगते. पण रशियाला मीठ का बरं दिलं जातं सांगणार कारण थोडीशी उत्सुकता ताणून धरली इतकंच. पण मीठ का ब्रेड बरोबर दिलं जातं त्याचं खूप छान कारण आहे त्यांच्या पारंपरिक स्वागतामध्ये. ब्रेड किंवा ते जे एक धान्य त्यावेळेला जे मिळायचं ते तिकडच्या जीवनाचं किंवा अन्नाचं एक मुख्य म्हणूयात आपण खाणं आहे. त्यामुळे ब्रेड हे समृद्धीचं प्रतीक मानलं जायचं कायमच, कारण ते मुख्य खाणं आहे आणि ते भरपूर प्रमाणात आपल्याकडे कायम उपलब्ध असावं ही त्यामागची भावना ब्रेड देण्यामागची. आणि मीठ का, तर रशियामध्ये किंवा आपण पूर्व युरोप जो म्हणतो आहोत भाग, तिथे मीठ हे त्या काळामध्ये अत्यंत दुर्मिळ आणि खूप महाग होतं. खूप सहज तिथे उत्पादकता नव्हती किंवा सहज तिकडे येत नसे ते व्यापारातनं, त्यामुळे फारच दुर्मिळ असा तो घटक होता आणि त्याच्यामुळे ते खूप महाग होतं. आणि मीठ कधीही खराब होत नाही, त्यामुळे जेव्हा आपण पाहुण्यांना ब्रेड जे आपल्याकडे भरपूर असलं पाहिजे ही भावना, त्याच्याबरोबर अत्यंत दुर्मिळ असं मीठ देतोय जे कधी खराब होत नाही, त्यामुळे आपल्यामध्ये जी मैत्री निर्माण होणार आहे आता तुम्ही आमच्याकडे आलायत किंवा आपलं जे नातं आता निर्माण होणार आहे ते तसंच कायम राहावं, शाश्वत असावं, ते कधीही संपू नये आणि शुद्ध असं त्याला मानलं जायचं. त्याच्यामुळे त्याला त्याच्यावर कोणतीही वाईट नजर पडू नये अशी त्यामागची एक वेगळी धारणा. ह्या सगळ्या कारणांनी ब्रेड बरोबर मीठ दिलं जायचं. मैत्री आणि विश्वास कायम स्वरूपी तसाच टिकून राहावा, तो कधीच संपू नये, तो दृढ व्हावा, शाश्वत राहावा आणि अनमोल असावा ही त्यामागची भावना होती. आता आपला लगेच त्याच्यामागे बघण्याचा दृष्टिकोन किंवा विचार हा पटकन असा झाला असेल की वाह किती वेगळा विचार आहे हा, आणि हे पारंपरिक पद्धतीचं पारंपरिक पद्धतीने केलेलं स्वागत आहे आणि त्यामुळे त्याचं महत्त्व आजही खूप मोठ्या प्रमाणात असतं. की जेव्हा तुम्हाला अशा घरांमध्ये गेल्यानंतर ब्रेड आणि मीठ दिलं जातं त्यावेळेला असा एक त्याचा अर्थ होतो की आपल्याशी मैत्री किंवा आपल्याबरोबरचं नातं हे कायम असावं असं समोरच्या व्यक्तीला वाटतंय. आता कसं वाटलं तुम्हाला हे ऐकल्यानंतर मला जरूर मेसेज करून सांगा.

0: मुक्त अशी वी मुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, मुक्त अशी वी मुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते।
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता, लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक। सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता।

गो ब देवल यांची ही रचना आत्ता आपण ऐकलीत. आणि आज त्यांच्याविषयी बोलण्यामागचं कारण म्हणजे आज स्मृतिदिन आहे त्यांचा, गोविंद बल्लाळ देवल. जेव्हा जेव्हा आपण संगीत रंगभूमीचा विचार करतो किंवा नाट्यसंगीतांचा विचार करतो, नाट्यपदांचा विचार करतो, तेव्हा जी प्रामुख्याने काही नावं लगेच आपल्या विचारांमध्ये येतात, त्यातलं हे अत्यंत महत्त्वाचं असं नाव. खरं तर लहानपणापासून प्रचंड हुशार असंच आपण म्हटलं पाहिजे. आणि घरामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं वातावरण होतंच. म्हणजे हे जेव्हा शिकत होते तेव्हा त्यांचे ज्येष्ठ बंधू हे संगीतशास्त्राचा मोठा त्यांचा व्यासंग होता, त्यांचा अभ्यास होता. दुसरे बंधू त्यांचे होते ते

काम करत असत नाटकांमध्ये, नट होते ते. आणि मग शिक्षणाच्या निमित्ताने जेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी, गोब देवल वेगवेगळ्या ठिकाणी गेले, तेव्हा त्यांची झालेली ओळख अनेक मंडळींशी, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ओळख झाली होती ती म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याशी त्यांची ओळख झाली, दाट परिचय झाला. आणि ह्या सगळ्यामधून ते जरी शिकत असले, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेतकी शिक्षण वर्गाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला असला, तरीसुद्धा त्यांचं मन किंवा त्यांचं आपण म्हणूया कल, ज्याला आपण म्हणतो, हा हळूहळू नाटक किंवा नाटक बसवणं किंवा गीत नाट्यपद ह्या सगळ्याकडे हळूहळू वळायला लागला. आणि काही वर्ष शिक्षकाचं काम केल्यानंतर देवलांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य हे नाट्यसेवेला वाहून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्या जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा इंग्रजी नाटकांचा तो काळ होता, इंग्रजी नाटकं खूप मोठ्या प्रमाणात सादर व्हायची, तर इंग्रजी नाटकांवरनं काही नाटकं त्यांनी केली, संस्कृतवरून काही नाटकं केली, आणि स्वतःचं अशी काही नाटकं अशा पद्धतीने त्यांनी काही नाटकं केली होती, रचली होती. आणि मग हळूहळू त्यांच्या नाटकांना ती आवडायला लागली, लोकांपर्यंत त्यांचे विषय पोचायला लागले, आणि मग हळूहळू गोब देवल हे नाव नाट्यरसिकांच्या अगदी मनात कायमस्वरूपी कोरलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. मग आपण आत्ता वेगवेगळ्या त्यांच्या नाटकातली जी पदं ऐकतो आहोत, ती पदं ऐकत असताना एक काळाचा पुढचा विचार करणारा नाटककार असं आपण त्यांना म्हणू शकतो. म्हणजे त्यांच्या नाटकामध्ये एक वातावरण असेल त्या गोष्टीचं, किंवा स्वभाव चित्रण असेल व्यक्तिरेखांचं, संवाद अत्यंत मार्मिक असे संवाद असायचे त्यांच्या नाटकांमधले, आणि एक जिवंतपणा असायचा. पद्यरचना ही त्या काळाला साजेशी अशी, समाजामध्ये जे चाललंय त्या काळाला साजेशी अशी त्यांची पद्यरचना असायची, आणि त्याबरोबरीने त्यांच्या नाटकामध्ये थोडासा विनोद सुद्धा असायचा. म्हणजे रसिक जेव्हा थिएटरमध्ये नाटक बघायला येतो तेव्हा त्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची अपेक्षा असते एका नाटकाकडून, किंवा त्याला काय बघायला आवडतं, ह्या सगळ्याचा विचार करून अत्यंत सहज सुंदर पद्धतीने गोब देवलांनी नाटकं सगळ्या रसिकांसमोर आणली. आणि आत्ता हे जे सगळे वैशिष्ट्य सांगितलं त्यांच्या नाटकांचं, त्याच्यामुळे ती सगळी खूप लोकप्रिय सुद्धा झाली. दोन पदं आपण ऐकणार आहोत, एवढंच आज मी ऐकवणारे, आणि दोनच पदं ऐकवणारे, कारण संपूर्ण दिवसभरात वेगवेगळे कार्यक्रम आपले आहेत, तर त्यांच्याबद्दल नक्कीच एखादा कार्यक्रम होईल, त्यामुळे आता दोन पदं ऐकवते. आणि ही पदं झाल्यानंतर प्रादेशिक बातमीपत्र असणार आहे पुणे केंद्राहून दिलं जाणारं. आपली उत्तरार्धामध्ये पुन्हा भेट होणारच आहे. ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR याच्यावर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटतोय. या पदांसह पूर्वार्ध संपेल आणि मग प्रादेशिक बातमीपत्रानंतर आपण उत्तरार्धामध्ये भेटणार आहोत.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार। भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा। आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली। डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या। अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं। देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला। परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या

0: पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील निस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. निस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते, असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल, असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात, तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो, असा निसर्ग हा इथे पाहिला.
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
2: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 हून अधिक मोठे धरणी असून

0: बाबतीत भारत जगात तिसरा क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS च्या पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 189 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धर्मशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमशतकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठला करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

गँचं मनापासून स्वागत करते सगळ्यांना. नमस्कार. सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया उत्तरार्धाची, आणि पटकन आनंदी राहण्यासाठी आपण काय करू शकतो त्या उपायाकडे सुद्धा आपण लगेच जाणार आहोत.

आपण आनंदी होण्यासाठी काय करायचं? आनंदी होण्यापेक्षाही आपल्याला जेव्हा असं वाटत असतं की आपल्या समोर आता कंटाळा आलेलाच आहे आणि तो दारातून कधीही आत येऊ शकतो किंवा उंबऱ्यातून आत येऊ शकतो, अशा वेळेला त्याला बाहेरच्या बाहेर टाटा कसं म्हणायचं आणि छान कसं वाटून द्यायचं पटकन, याबद्दलच्या उपायांबद्दल बोलत असताना ना अचानक असे दोन उपाय समोर आले आणि असं म्हटलं की कुठलं काय सांगावं बरं. तर ओके, आज ना छोटंसं गाठोडं आपण बांधणार आहोत. काही जण असं म्हणतात की नाही नाही गाठोडं म्हणजे त्याचं खूप वजन होतं, मग आठवणींचं गाठोडं असो नाही तर असं असो ते आपण दूर केलं पाहिजे योग्य वेळी, नाही तर त्याचं वजन मनावर. ओ हो, एक मिनिट, आपण त्या गाठोड्याबद्दल बोलतच नाही आहोत. काही काही गोष्टी आपल्याला अशा साठवून ठेवायला खूप आवडतात मनात, आणि त्या गाठोड्यामध्ये असं जर गाठोडं तुम्हाला बांधायचं असेल, एक 30-31 सेकंदाची छोटीशी आपली ही कृती आहे, डोळे बंद करायचेत नेहमीप्रमाणे आणि त्या गाठोड्यामध्ये कोणत्या गोष्टी ज्या रिसेंट आहेत, गेल्या 10 वर्षातल्या म्हणूया किंवा गेल्या 5 वर्षातल्या म्हणूया, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला साठवून ठेवायला आवडतील. मी गेल्या 50 वर्षातल्या किंवा 40 वर्षातल्या 30 वर्षातल्या असं म्हणतच नाही आहे, गेल्या 10 वर्षातल्या किंवा 5 वर्षातल्या किंवा त्याही पेक्षा कमी कालावधीतल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या त्या गाठोड्यामध्ये तुम्हाला आवर्जून साठवून ठेवायला आवडतील. मग काही वस्तू असतील, काही आठवणी असतील, काही प्रसंग असतील, तर कुठल्या गोष्टी अशा साठवून ठेवाल तुम्ही? 3-4 जरी आला डोळ्यासमोर तरी चेहऱ्यावर हसू येईल आणि जो कंटाळा दारात आला असं वाटत होतं तो निघून जाईल, एवढं मात्र नक्की.

पुढे खूप इंटरेस्टिंग विषय, पण त्या अगोदर गजानन मोरेश्वर पाटील, प्रशांत नाईक, त्यानंतर आबा गाडेकर, आपल्याला मेसेज आलेला आहे सुजाता धायमोडकर यांचा, रजनीकांत पाटील, वीणा नाडकर्णी, विजय जोशी, लक्ष्मी मडकईकर, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अपर्णा पटवर्धन यांचा, देवराम म्हात्रे, सुनील बर्वे, हा ब्रेकफास्टचं आमंत्रण आलेलं आहे बऱ्याच जणांकडनं, संदेश मेळेकर, सुरेश बावकर, त्यानंतर हिमा दामरे, तुषार नाईक, मिलिंद टिपणीस, हेमंत मुळे, शिल्पा तोडणकर, गोपाळ मेढेकर, चंद्रशेखर मुळेकर, प्रतिभा पाटील, के राघव कुमार, प्रमोद जोशी, अंकुर, नंदकुमार पाटील, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे विनोद वैती यांचा, पंकज मोहोड, माधव वाघ, दिनेश महाजन, प्रमोद देशमुख, प्रफुल्ल गोखले, संजय कुलकर्णी, त्यानंतर अखिलेश कारेकर यांचा आपल्याला मेसेज आलेला आहे, गणेश नरसाळे, आर्यन सोमवंशी, दिलीप वाणी, संध्या गावकर, नीलम खोत, मंगल

0: लापई या सगळ्या मंडळींनी आतापर्यंत नव्याने जे सहभागी झालेत त्यांच्याबद्दल मी सांगितलं. एक जयंत जोशी आणि संजय माइंडकर यांनी सुद्धा मेसेज केलेला आहे. गाणं ऐकवणार आहे आणि त्या गाण्याच्याच आजूबाजूला फिरणारा विषय आहे, छोटासा आहे पण इतका इंटरेस्टिंग. जगभरात केलेलं निरीक्षण आहे, खूप छान आहे. आधी त्याआधी कार्यक्रमाची एक आठवण करून देते. आपल्याकडे वेगवेगळ्या विषयांवर छान छान मुलाखती आणि कार्यक्रम होत असतात, त्यातला हा एक कार्यक्रम ज्याची आठवण करून देते. आणि मग गाण्याकडे.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत. आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

असा खूप आवडतो. स्पेशली जी अगदी ताजी ताजी दळलेली कॉफी असते त्याचा सुगंध आवडतो. त्यानंतर समुद्राचा वास काही जणांना तो सुगंध आवडतो. कापलेल्या गवताचा सुगंध लोकांना आवडतो. त्याच्यानंतर चॉकलेटचा आहे, लेमन किंवा आपण म्हणूयात संत्र लिंबू ह्यांचे वास आवडतात. जंगलाचा वास आवडणारी मंडळी आहेत, पेपरमिंटचा वास, फुलांपैकी गुलाबाचा वास बऱ्याच जणांना आवडतो, मोगऱ्याचा वास, ॲपलचा वास सुद्धा आवडणारी मंडळी आहेत, चंदनाचा वास आवडतो, बेबी पावडरचा वास आवडतो, बार्बेक्यूचा वास, तो जो एक स्मोकिंग येत असतो छान, तो आवडतो, ग्रीन टीचा वास आवडतो, काही जणांना नारळाचा वास सुद्धा खूप आवडतो, मिंट म्हणजे पुदिन्याचा वास आवडतो काही जणांना. जी आत्ता वसंत ऋतूमध्ये सगळी जी उमललेली फुलं आहेत त्यांचा सुगंध बऱ्याच जणांना आवडतो. निलगिरीचा वास बऱ्याच जणांना आवडतो. त्याच्यानंतर दालचिनीचा वास आवडतो. कॅम्पफायर धुराचा वास आवडणारी सुद्धा मंडळी आहेत. तर आता 30 पैकी काही काही मी आपल्याला सांगितली, पण आत्ता आपल्याला सगळ्यात रेलेव्हंट ज्याला आपण म्हणतोय, ज्या वासाची आपण अत्यंत किंवा ज्या सुगंधाची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत, तो सुगंध सुद्धा रश्मी वाचला नाहीस तू? तो सुगंध यादीत नाही आहे का? आहे, ऑफकोर्स त्या यादीमध्ये तो सुगंध आहे. आणि त्याचं गाणं सुद्धा ऐकवणार आहे की पावसाचा, पाऊस पडल्यानंतर जा जो मृदगंध येतो तो सुगंध सुद्धा बऱ्याच जणांना आवडतो. जगातले आवडते 30 सुगंध, त्यातलं काहींची बद्दल म्हणजे 25-26 मी आपल्याला सांगितले, पण किती क्लासिक गोष्टी आवडतात आणि किती वेगवेगळ्या प्रकारची चॉईस असते, नाही का? हे छानसं गाणं आणि मग आपली मालिका असणार.

आणि 7:45 आपली मालिका असणार आहे, पण त्याआधी पटकन संपदा भाटवडेकर, नरेंद्र सामंत, पंकज तरे, अशोक जाधव, त्याच्यानंतर आशा यांचा आपल्याला मेसेज आहे, मनीषा फणसे, त्र्यंबक कुलकर्णी, प्रतीप अंतरिक्षण, आपल्याला उर्मिला नितसुरे यांचा मेसेज आहे, श्रेय राऊत, मातीचं सुगंध आवडतोय असं आपल्याला काही जण सांगतायत अगदी आवर्जून, त्याच्यानंतर शलाका जोशी यांचा मेसेज आहे, सुप्रिया रायकर आपल्याला मेसेज आहे, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलं, प्रिया नेर्लेकर, ओके, प्रिया नेर्लेकर यांचा मेसेज आहे, सुभाष चव्हाण यांचा मेसेज आहे, प्रतिभा पाटील यांनी मेसेज केलेला आहे, सुहास सावंत, त्याच्यानंतर मंगेश जोशी, आपल्याला नील यांनी ठाण्याहून मेसेज केला आहे, विश्वास रिसबुड नाल्या सोपाराहून, त्यांनी त्यांचं नाव नाही लिहिलेलं, तर प्लीज तुमचं नाव सुद्धा लिहित जा, आनंद मोकाशी यांचा मेसेज आहे, राजू वारे यांचा उल्हासनगरहून मेसेज आहे. या सगळ्या मंडळींनी आतापर्यंत कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि काही मंडळींनी पुन्हा पुन्हा सहभाग नोंदवून आपल्या विषयानुरूप सांगितलं की मृदगंध आवडतो किंवा नव्या पुस्तकांचा सुगंध. हे जे मी 30 सांगितले ना, ते जगातले फेवरेट आहेत, 30 जगभरातल्या लोकांचा सर्वे आणि त्यातनं फेवरेट निवडलेले आहेत, त्यातले काही मी आपल्याला सांगितले आणि आता काही क्षणातच प्रसारित करत आहोत आपली मालिका, कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोत्या हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लेनेड हॉटेलच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: काय नव्हतं जॉनच्या हॉटेलमध्ये? त्या काळच्या युरोपीय सुखसुविधांच्या व्याख्येत बसणारी प्रत्येक गोष्ट या हॉटेलमध्ये होती. तळ मजला आणि वरचे चार असे एकूण पाच मजल्याचं हे भव्य बांधकाम. तळमजल्याची उंची 20 फूट तर शेवटच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यांची उंची प्रत्येकी 14 फुटांची होती. हॉटेलची लांबी 190 फूट तर रुंदी 80 फुटांची. तळमजल्यावर प्रशस्त दुकानं, शोरूम, राजेशाही डायनिंग हॉल आणि बिलियर्ड्स रूम होती. पहिल्या मजल्यावर आणखी प्रशस्त आणि विशेष सजावट केलेला डायनिंग हॉल, ड्रॉइंग हॉल आणि बिलियर्ड्स रूम होती. हॉटेलच्या वरच्या 3 मजल्यांवर सर्व मिळून 130 सेल्फ कंटेंट प्रशस्त खोल्या होत्या. त्यातल्या शेवटच्या 4th मजल्यावरच्या खोल्या केवळ बॅचलर्स आणि एकांड्या फिरस्त्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मजल्यावरच्या खोल्यांना प्रशस्त, लांब, रुंद, हवेशीर खिडक्या होत्या. हॉटेलच्या खोल्यांमध्ये भरपूर मोकळी हवा, नैसर्गिक उजेड राखता येणं आपोआप शक्य.

0: झालं होतं. खिडक्यांना शोभिवंत मखमली पडदे लावण्यात आले होते. हॉटेलच्या शेजारी आता दिसत असलेल्या इमारती तेव्हा अजून बांधल्या जात असल्यानं नजीकच असलेलं अपोलो बंदर म्हणजेच आजचं गेटवे ऑफ इंडिया आणि समोरच्या समुद्रात उभी असलेली जहाजं सहज नजरेस पडत होती. बंदराच्या शेजारची सेलर्स होमची इमारत म्हणजे आजचं पोलीस मुख्यालय समुद्राच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत असे. समुद्रावरून येणारा भणभणता वारा असूनही हॉटेलच्या प्रत्येक खोलीच्या छताला कापडाचे लांब आडवे पंखे लावण्यात आले होते. त्या काळी वीज नसल्यामुळं छताला लटकवलेल्या पंख्यांची दोरी हलवण्यासाठी प्रत्येक खोलीच्या बाहेर पंखावाले बसवलेले होते. प्रत्येक खोलीत युरोपीय पद्धतीचं फर्निचर आणि स्वच्छतागृहांमध्ये त्याच पद्धतीची फिटिंग्जही होती. हॉटेलचा प्रत्येक कोपरा उत्तम प्रतीच्या पर्शियन गालिचाने आच्छादलेला होता. हंड्या, परदेशी झुंबर हे तर विचारूच नका. रात्रीच्या वेळी मंदपणे तेवत असलेल्या शेकडो दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात हे हॉटेलातून किती ऐश्वर्यसंपन्न राजेशाही दिसत असेल ह्याची फक्त कल्पना करा. जॉन वॉटसनचं हे एस्प्लनेड हॉटेल म्हणजे त्या काळातल्या युरोपीय ऐशोआरामाची परमावधी होती. सब कुछ युरोपियन असलेल्या या हॉटेलच्या बांधकामासाठी वापरलेलं साहित्यच नव्हे तर आत काम करणारे वेटर्स आणि वेट्रेसेस, शेफ असे सर्व कर्मचारीही युरोपातले होते. त्यावेळी गमतीनं म्हटलं जायचं की जॉनला शक्य झालं असतं तर त्याने युरोपातलं हवामानही या हॉटेलात आणलं असतं. एवढं हे हॉटेल युरोपीय होतं.
1: 4 फेब्रुवारी 1871 या दिवशी या हॉटेलचं उद्घाटन झालं. त्यावेळी मुंबईत असलेली प्रत्येक ब्रिटिश व्यक्ती हॉटेलच्या उद्घाटनासाठी उपस्थित होती. दुसऱ्या दिवशीच्या द बॉम्बे गॅझेट या वर्तमानपत्रात बातमी झळकली, विदाउट डाउट द फायनेस्ट हॉटेल इन द सिटी, बिल्ट ऍट एनॉर्मस कॉस्ट ऑन परहॅप्स द बेस्ट साइट इन बॉम्बे. जॉन वॉटसनच्या या एस्प्लनेड हॉटेलनं अनेक बाबतीत पहिलेपणाचा मान पटकावला. केवळ हॉटेल म्हणून बांधण्यात आलेली मुंबईतली ही पहिली इमारत, वाफेच्या सहाय्यानं वर खाली चालणारी लिफ्ट असलेली ही पहिलीच इमारत, हॉटेलात राहण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या पाहुण्यांना बंदरावरून किंवा स्टेशनातून ने आण करण्याची, म्हणजे ज्याला आजच्या भाषेत आपण पिकअप आणि ड्रॉपची सुविधा असं म्हणतो, ती व्यवस्था असलेलं हे पहिलंच हॉटेल. केवळ लोखंडी खांब आणि तुळ्यांवर आधारलेलं बांधकाम असणारी ही पहिलीच बहुमजली इमारत. असे अनेक विक्रम त्या काळात या हॉटेलच्या नावानं नोंदवले गेले होते. पण दुर्दैवाने एवढं भव्य आणि राजमहालासारखं हॉटेल बांधण्याचं स्वप्न पाहणारा आणि ते प्रत्यक्षातही आणणारा हॉटेलचा जनक जॉन हडसन वॉटसन हॉटेलचं उद्घाटन मात्र पाहू शकला नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 1870 सालातच तो सपत्नीक लंडनला काही दिवसांसाठी म्हणून निघून गेला आणि त्यानंतर वर्षभरातच म्हणजे 1871 सालच्या मे महिन्यात तो त्याच्या कॅसल कॅरॉक या जन्मगावीच मरण पावला. त्याची पत्नी हॅना देखील पुढे 4 वर्षांनी तिथेच मरण पावली. इथे मुंबईत त्याचा भाऊ विल्यम वॉटसननं त्याच्या हॉटेलचं स्वप्न पूरं केलं. विल्यम नंतर एस्प्लनेड हॉटेलचा व्यवसाय जॉनची मुलं जेम्स वॉटसन आणि जॉन वॉटसन ज्युनियर हे दोघे सांभाळत होते. पुढची 50 वर्ष म्हणजे सन 1920 पर्यंत हे हॉटेल म्हणून कार्यरत राहिलं आणि त्या काळातल्या अनेक नामवंत पाहुण्यांनी या हॉटेलचा पाहुणचार देखील घेतला. 1895-96 सुमारास जगप्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन काही दिवस या हॉटेलात मुक्कामी राहिले होते.

0: हॉटेलच्या प्रशस्त बाल्कनीत बसून तिथं येणाऱ्या कावळ्यांचं निरीक्षण करून भारतीय कावळ्यांवर लिहिलेला एक सुरेख लेख त्यांनी 1898 साली लिहिलेल्या फॉलोइंग द इक्वेटर या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
1: भारतीय सिने उद्योगाची सुरुवात ह्याच हॉटेलमध्ये झाली. चित्रपट तंत्राचा शोध लावणाऱ्या ल्युमिये बंधूंनी पॅरिसमधल्या त्यांच्या शोधानंतर अवघ्या 6 महिन्यात या हॉटेलात दिनांक 7 जुलै 1896 रोजी त्यांच्या 6 चित्रपटांचे खे दाखवले होते. एंट्री ऑफ सिनेमेटोग्राफर, अरायवल ऑफ अ ट्रेन, द सी बार, अ डेमोलेशन, लिव्हिंग द फॅक्टरी आणि सोल्जर्स ऑन व्हील्स हे ते चित्रपट होते. मोठ्या पडद्यावरचं हे हलतं चालतं आश्चर्य पाहण्यासाठी प्रत्येकी 1 रुपयाचं तिकीटही लावण्यात आलं होतं. असं हे अनेक बाबतीत ऐतिहासिक असणारं आणि काही बाबतीत इतिहास घडवणारं हॉटेल फोर्ट परिसरातील काळा घोडा चौकात अजूनही उभं आहे. तळमजल्यावरचे त्याचे देखणे घडीव लोखंडाचे खांब अजूनही लक्ष वेधून घेतात. पुढच्या काळात जॉनच्या या एस्प्लनेड हॉटेलची मालकी एका हातातून दुसऱ्या हातात जात राहिली. काही काळ ती हैदराबादच्या जंग यार या नवाब घराण्याकडेही होती. या इमारतीचं नावही नंतर 2 वेळा बदलण्यात आलं होतं. आता या इमारतीचं पुनर्निर्माण सुरू असावं असं तिच्या सभोवताली टाकलेल्या पडद्यावरून वाटतं. एकेकाळची ही रूपगर्विता जणू पडद्याआड कपडे बदलतीये. पाहूया आता कुठल्या स्वरूपात समोर येते ती.
2: भेट गाव अननगर शहर ते महानगर बनताना.
3: तर ही होती वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलची गोष्ट. श्रोतेहो, हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामन. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स.

आत्ताच आपण ऐकलीत मालिका अज्ञात मुंबई, आणि आता मात्र ह्या कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली आहे. आणि जाता जाता सुलभा काकडे, किशोर नाईक आणि इतरही आपले सगळे जे ऐकणारे आहेत मंडळी, ज्यांनी आधीसुद्धा सहभाग नोंदवला होता, ते सगळे नव्याने सहभागी झालेत. विजयंत चितळे यांनी आपल्याला नव्याने मेसेज केला आहे आणि मेघा यांचासुद्धा मेसेज आलेला आहे. ज्या ज्या मंडळींनी, सुलभा काकडे यांचा मेसेज आहे, ज्या ज्या मंडळींनी आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि काय कसा वाटला कार्यक्रम ते सांगितले, त्यांचे मनापासून आभार मानते. आणि मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं तसं की असे अनेक श्रोते आहेत आपले जे कार्यक्रम ऐकत असतात पण मेसेज किंवा फोन करत नाहीत, पण त्यांचा सहभाग मात्र कायमच असतो, ते कायमच जोडलेले असतात. आता मात्र इथेच थांबायची वेळ झाली आहे. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. रविवार मस्त घालवा. मी रश्मी आंबेडकर आता इथेच आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्रराष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहर

रात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या 3ऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या 3ऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील -129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्रं निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतींमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 हून अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते.
जागतिक आरोग्य

आहेत। ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते। अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग, महानगर तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं। आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे। समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे। या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे। तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे। इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल। हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल। दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे। अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल। हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल। दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 धावांनी पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली। स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 तारखेला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन। फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार। भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: जी हाँ दोस्तों, अभी आप सुनेंगे हमारा एक विशेष प्रायोजित कार्यक्रम। तो ठीक, मिलते हैं 5 मिनट के बाद फिर से कार्यक्रम मस्त मुंबई में।
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर।
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
3: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत।
2: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण विविध नेकलेस विषयी माहिती घेत आहोत। खरं तर सोन्याचे नेकलेस हा भरपूर वैविध्य असलेला आकर्षक सुवर्ण अलंकार आणि भारतातला विविध भागात प्रत्येक राज्यात असा वेगळा नेकलेस प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर आज आपल्याला अशाच काही खास नेकलेसची माहिती देणार आहेत। मोडक सर नमस्कार।
5: नमस्कार
2: मोडक सर, एक खास नेकलेस म्हणजे कलकत्ती नेकलेस असं आम्ही ऐकलंय, तर तो कसा असतो, त्यात पेंडंट असतं का, कोणते कारागीर कलकत्ती नेकलेस बनवतात याची माहिती ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे।
6: कलकत्ती नेकलेसमध्ये जनरली एक सिंगल पट्टी म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक झालर नेकलेस येतो कलकत्ती नेकलेस।
2: बरोबर,
6: आपण एक झालर नेकलेसचा ऑलरेडी प्रकार बघितलाय, तर त्या याच्यामध्ये एक सलग पट्टी असते, त्या पट्टीच्या खाली छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे लटकनचे असे आकार लावलेले असतात आणि पेंडंटच्या ऐवजी तिथे झालर दिलेली असते, म्हणजे कमी लेंथ टू जास्त लेंथ आणि परत जास्त लेंथ टू कमी लेंथ असं ते लटकन केलेले जे ते झालर, पण ते झालर कम पेंडंट होतं आणि जनरली हे कलकत्त्याहून बनून येतं म्हणून त्याला कलकत्ती म्हटलं जातं आणि ती त्यांची खासियत आहे, कलकत्त्याची ही खासियत आहे या नेकलेसची। आणि याच्यामध्ये पण सिंगल पट्टीमध्ये पण नेकलेस येतं खाली झालर न लावता।
2: बरोबर,
6: पण याच्यात सगळ्यात जनरली येलो फिनिश नसतं, रेड फिनिश असतं कलकत्ती नेकलेसमध्ये, आणि त्याला जी पेंडंट लावली जातात झालर लावायच्या ऐवजी, मी जे सिंगल पट्टीचं नेकलेस म्हणतोय त्याला झालर नसते, मग पेंडंट लावलं जातं त्याला, तर ते पेंडंट असतं ते परत फुगीर आकाराचं असतं आणि त्या पेंडंटला वेगवेगळे आकार दिलेले असतात, कुहिरीचे दिलेले असतात किंवा आपल्या देवळाच्या वरचे जसे मखर असतात त्याचे, म्हणजे उलट्या बाजूचं मखर म्हणजे खाली टोक आणि वरती ब्रॉड आकार, अशी मखराच्या टाईपची पेंडंट केलेली असतात।

0: जरा लांबीला जास्त केलेलं असतं, लॉंग पेंडंट केलेलं असतं. आणि मागे जे तुम्ही नेकचेन लावू शकता सोन्याची किंवा गोंडा लावू शकता. गोंडा लावलात तर त्याचं वजन वाढणं किंमत वाढणं हा राहत नाही, पण नेकचेन लावली तर वजन वाढतं. जे आपण कलकत्ती नेकलेस म्हणतोय झालर वालं, त्याचं साधारणपणे वजन 20 ग्रॅम पासून 30 ग्रॅम पर्यंत, कारण ते छोटे छोटे आणि पोकळ असतं. आणि मजुरी साधारणपणे 13-15% असते. आणि सिंगल डिझाईन पट्टीचं जे फुगीर आकाराच्या पेंडंटचं म्हणतोय मी नेकलेस, ते पण जर विचार केला तर 20 ग्रॅम पर्यंत बसतं आणि त्याची मजुरी साधारण 14-16%
1: बरोबर. भारतातल्या विविध परंपरा आपल्याला या दागिन्यांमध्ये दिसतात. सर, टेम्पल ज्वेलरी आपण जी म्हणतो, तर याविषयी आम्हाला ह्याच्याशी रिलेटेड सांगा माहिती.
0: काय कलकत्ती म्हटलं की त्या टेम्पल आलंच, कारण की टेम्पल ज्वेलरी ही जास्त करून कलकत्त्यावरून बनून येते. टेम्पल ज्वेलरी मध्ये काय आहे, आपले देवदेवतांचे आकार म्हणजे त्यांच्या मूर्तींचे फिगर्स किंवा आपले जे देऊळ आहेत त्यातले जे विविध खांब किंवा छतावरती जे नक्षीकाम केलेलं असतं ते नक्षीकाम असलेलं असतं. आणि जनरली टेम्पल ज्वेलरी ही हेवी असते, वजनाला जास्त असते, कारण त्याच्यामध्ये रुंदीला जास्त असते, वजनाला जास्त असते आणि बल्की दिसते थोडीशी. आणि त्याची वजन जर तुम्ही म्हणाल तर 60 ग्रॅम 80 ग्रॅम अशी असतात. आणि मजुरी म्हणाल तर 22-25% सुद्धा मजुरी जाते, कारण त्यामध्ये खूप काम केलेलं असतं, बारीक काम केलेलं असतं, कलाकुसर खूप असते.
1: नक्कीच, पण त्याचा एलिगन्स पण वेगळा असतो.
0: हो, आणि ते दोन्ही येलो आणि रेड फिनिश मध्ये, दोन्ही फिनिश मध्ये मिळतं.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला कलकत्ती नेकलेस या वेगळ्या प्रकाराची माहिती दिलीत, त्यातल्या पेंडंटचे प्रकार सांगितलेत, त्याचप्रमाणे टेम्पल ज्वेलरीचीही रंजक अशी माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत नीस इथं इंडिया इनोव्हेट्सचं उद्घाटन करतील. भारत फ्रान्स नवोन्मेष वर्षाचा भाग म्हणून आयोजित या कार्यक्रमात भारताची वेगानं वाढणारी प्रगती प्रदर्शित करण्यासाठी 120 अधिक भारतीय स्टार्टअप्स, जागतिक गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातले नेते आणि उद्योजक एकत्र येणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारत फ्रान्स विशेष जागतिक सामरिक भागीदारीतील

आरोग्याशी निगडीत सेवा सुविधा अधिक चांगल्या आणि परवडणाऱ्या करण्यासाठी अनेक उपाययोजना मागील 12 वर्षात करण्यात आल्या आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याबाबत समाज माध्यमावर त्यांनी एक संदेश दिला आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे गरीब आणि गरजवंत नागरिकांना उपचाराची सुविधा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. जनऔषधी केंद्रांवर स्वस्त औषधं, हृदयाचा स्टेंट, गुडघे प्रत्यारोपणाचे दर कमी करण्यासह वैद्यकीय महाविद्यालया तसंच त्यातील जागा वाढवून डॉक्टरांची संख्या वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. स्वस्त भारत निर्माणासाठी सरकार यापुढेही निरंतर काम करत राहणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे. दरम्यान नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार वैश्विक औषध पुरवठ्यात भारताची अग्रणी भूमिका सिद्ध झाली आहे. मागील वर्षात औषध निर्माण क्षेत्रात 4.72 लाख कोटी रुपयांची उलाढाल भारतात झालेली आहे. भारत जगातील 70% अँटी रेट्रोव्हायरल अर्थात विषाणू संसर्गावरील उपचारांची औषधी, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनिसेफसाठीच्या लसींच्या गरजेपैकी 55-60% लसी आणि जागतिक जेनेरिक औषधांचा सुमारे 20% पुरवठा भारताद्वारे होतो. भारतीय औषधं 190+ देशांमध्ये सध्या पोहोचत आहेत. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण

नाही। अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली। या धडक मोहिमेत चंदन झिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि जालना तालुक्यातल्या पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली। यात 11 वाहनं तसंच 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे। धर्म परंपरांचा आदर राखत समाज सुधारणा करता येते। धर्म सोडल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही असं म्हटलं जातं, मात्र धर्मातील योग्य सुधारणांद्वारेही समाजाची प्रगती साधता येते असं विधान परिषद उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी म्हटलं आहे। पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील जेजुरीच्या खंडोबा देवस्थान इथं काल खंडोबाचं दर्शन घेतल्यावर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या। जेजुरीत पूर्वी अस्तित्वात असलेली मुरळी प्रथा बंद करण्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। या ठिकाणी भंडाऱ्यासाठी सेंद्रिय हळदीचा वापर वाढवून देवस्थानं भाविकांना ती मोफत उपलब्ध करून देता येईल का याबाबत पुढाकार घेण्याचं सूचित केलं। राज्य सरकारच्या सेंद्रिय हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शुद्ध हळद उपलब्ध करून देण्याचे

महिला क्रिकेटमधील लागोपाठ दुसऱ्या विश्वचषकाला गवसणी घालण्याच्या उद्दिष्टानं मैदानावर उतरत असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आज आपला पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात खेळणार आहे. आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकात इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. भारत या स्पर्धेचा विद्यमान विजेता संघ आहे. आज जागतिक रक्तदाता दिवस साजरा होत आहे. मानवतेचा एक थेंब रक्तदान करा जीवन वाचवा अशा आशयाचा विचार यंदा रक्तदानाबद्दल मांडण्यात आला आहे. या निमित्तानं नागरिकांनी स्वतः

नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणनं शक्यता फेटाळली. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील निस इथं पोहोचले. तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे, अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे. आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील. या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. डेहराडून इथल्या आयएमए अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे.
रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती

करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं. तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 वर्षांचा तरुण बुडून मृत्यूमुखी पडला. तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, केरळ, माहे, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्यप्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण, गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला आणि महिलांच्या

नमस्कार मित्रांनो, 107.1 MHz आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे आज आपल्यासोबत

0: आरजे वनश्री. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये श्रोते हो तुमचं मनापासून स्वागत. आज 14 जून 2026 अर्थात जागतिक रक्तदाता दिन. रक्तदान हे श्रेष्ठ दान करणाऱ्या दात्यांचं महत्व सांगणारा आजचा दिवस. रक्तदानाविषयी जागृती करणं आणि रक्तदात्यांचे आभार मानण्याचा हा दिवस. आज 14 जून रोजी हा दिवस साजरा करण्यामागचं कारण म्हणजे कार्ल लँडस्टन या ABO या रक्तगट प्रणालीचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांचा आज जन्मदिवस. त्यांनी रक्ताच्या मुख्य ABO आणि AB या रक्तगटांचा शोध लावला होता आणि ज्यासाठी 1930 त्यांना नोबेल पारितोषिकानं गौरवण्यातसुद्धा आलं होतं. त्यांनी केलेल्या या महान संशोधनामुळेच आज सुरक्षित रक्तसंक्रमण अर्थात ब्लड ट्रान्सफ्युजन शक्य झालं आहे आणि ज्यामुळे अनेकदा रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी त्याची मदत झाली आहे. मित्रांनो, खरं तर मानवी रक्ताची निर्मिती ही कृत्रिमरित्या करता येत नाही, त्यामुळे या दानामुळे माणूस माणसाला एक प्रकारे जीवनदानच देत असतो असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती निश्चित ठरणार नाही.
1: शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची.

मित्रांनो, रक्तदान हे केवळ श्रेष्ठ दान नाही तर तो आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. बऱ्याच जणांना याची माहिती नसते की तुम्ही एकदा केलेलं रक्तदान हे 3 जणांसाठी उपयुक्त ठरत असतं. कारण दान केलेलं रक्त हे लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा यासारख्या वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागलं जातं आणि ज्यामुळे त्याचा उपयोग वेगवेगळ्या रुग्णांसाठी केला जातो. अनेकदा अपघातग्रस्तांना रक्तसंक्रमणाची आवश्यकता असते. केमोथेरपी घेत असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांनाही असेल किंवा ॲनिमिया, थॅलेसेमिया या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना असेल रक्ताची गरज भासत असते. याशिवाय प्रसूतीदरम्यान किंवा शस्त्रक्रियेदरम्यानही रक्तस्राव होण्याचा संभव असतो. अशा वेळेला सुद्धा रुग्णांना रक्ताची नितांत आवश्यकता असते आणि अशावेळी त्यांच्यासाठी, त्यांच्या गरजेसाठी रक्तदान करणारी माणसं उभी राहत असतात. आज जागतिक रक्तदाता दिन आहे आणि आपण खरोखरच या रक्तदात्यांचे आभार मानायला हवे आहेत. रक्तदान ज्यांच्यासाठी केलं जातं त्या रुग्णांना ते फायदेशीर असतंच मित्रांनो, परंतु त्याहीपेक्षा रक्तदान करणाऱ्या दात्यांनाही त्याचा उपयोग होत असतो हे फार कमी जणांना माहिती आहे. रक्तदानामुळे शरीरातील अतिरिक्त लोहाचं प्रमाण कमी होऊन हृदयाचं आरोग्य सुधारतं. नवीन रक्तपेशींच्या निर्मितीला रक्तदानामुळेच चालना मिळते आणि अनावश्यक कॅलरीजसुद्धा रक्तदानामुळेच नष्ट होतात आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. तर अशा दोन्ही अर्थाने रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे.

0: परार्था प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकशी धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरंच मित्रांनो, साने गुरुजींनी लिहिलेला हा शब्द परार्था प्राणही द्यावे ही गोष्ट खरोखरच रक्तदानाच्या माध्यमातून आपण सारेच शक्य करतो आहोत ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपण चला दोस्तो हो बोलू काही हा कार्यक्रम ऐकत आहोत, परंतु आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची.
1: यार मुझे कुछ जल्दी भेजना है, कोई सुपर फास्ट ऑप्शन है क्या?
2: अरे बिल्कुल.

0: इंडिया पोस्ट लाया है 24 स्पीड पोस्ट, मतलब अगली ही तारीख तक तेज डिलीवरी। ओहो, यानी जरूरी डॉक्यूमेंट हो, पार्सल हो, सब कुछ तुरंत पहुंच जाएगा। हाँ भाई, ट्रैकिंग भी रियल टाइम और रेट भी पॉकेट फ्रेंडली, और सबसे जरूरी OTP आधारित सुरक्षित डिलीवरी। बस भरोसा रखो इंडिया पोस्ट पर। अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से संपर्क करें या विजिट करें indiapost.gov.in।
1: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे। हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर।
2: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण। धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही।
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका। दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही।
3: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे। सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता। यासाठी आपल्याला करायचं ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल। 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे। क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008।
4: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।

मित्रांनो, पुन्हा एकदा चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये मी आरजे वनश्री आपलं स्वागत करते आहे. आपण आज रक्तदाता दिनानिमित्त रक्तदानाविषयी बोलत होतो. कसं आहे, रक्तदाता होणं ही खरं तर जबाबदारीची गोष्ट आहे. रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्यानेही काही एक काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. दान करण्यापूर्वी पौष्टिक जेवण करायला हवं आणि त्याचबरोबर भरपूर पाणीही प्यायला हवं. मद्यपान किंवा धूम्रपान हे आरोग्यासाठी केव्हाही वाईटच, परंतु रक्तदानादिवशी तर ते हमखास टाळावं. शिवाय रक्तदान करताना आरामदायक कपडे परिधान करायला हवेत आणि मुख्य म्हणजे रक्तदान केल्यानंतर पुरेसा आरामही करायला हवा. पुरुषांना दर 3 महिन्यांनी तर महिलांना दर 4 महिन्यांनी अगदी सुरक्षितपणे रक्तदान करता येतं. रक्तदान हे इतकं श्रेष्ठ दान आहे. रक्तदानाच्या निमित्ताने कोणकोण रक्तदाता होऊ शकत नाही हे सुद्धा आपण जाणून घ्यायला हवं. मित्रांनो, अलीकडे शरीरावर टॅटू काढून घेतलेला आहे किंवा एखाद्या मोठ्या आजारातून तुम्ही बरे होत आहात तर अशा वेळेला तुम्ही रक्तदान करणं टाळायला हवं. तुम्हाला उच्च रक्तदाब असेल किंवा जर तुम्हाला मधुमेह असेल तर मात्र तुम्ही रक्तदान करू शकत नाही. याशिवाय गरोदर स्त्रिया किंवा नुकतीच प्रसूती झालेल्या स्त्रिया किंवा बाळाला स्तनपान करत असणाऱ्या स्त्रियांनासुद्धा रक्तदान करू नये असं सांगितलं जातं. मित्रांनो, रक्तदानाविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती घेतली. रक्तदान हे खरोखरच श्रेष्ठ दान आहे आणि हे माणुसकीचं दान आहे असं मला वाटतं. ऐकूया एक सुमधुर गीत.

मित्रांनो, चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम आपण ऐकत होतो आणि आत्ता या कार्यक्रमामध्ये थांबण्याची वेळ आलेली आहे. आज आपण जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदानाविषयीची माहिती आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये घेतली. आपल्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते सहभागी झाले होते आणि या श्रोत्यांनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. मिलेश गजानन राऊत, श्रेय मिलेश राऊत, आर्य मिलेश राऊत या कुटुंबानेही सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर विठ्ठल मसलेकर, गौतम भिंगारडे, अरुण गावकर, अपर्णा गावकर या दाम्पत्यानेसुद्धा सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर पंकज मोहोड, रामदास तांबे, मंगेश म्हात्रे, प्रणव शिंदे, श्रीपाद जोशी आणि संध्या जेठेगावकर हे सारे श्रोते आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. मला खात्री आहे यांनीसुद्धा त्याचबरोबर शुभलक्ष्मी मस्तकार यासुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. मला खात्री आहे की या सगळ्या श्रोत्यांना आजचा आपला चला दोस्त हो बोलू काही हा रक्तदाता दिनविशेष कार्यक्रम नक्की आवडला असेल. वेळ झालेली आहे या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची. 3 वाजल्यापासून ते 3:10 तुम्ही प्रादेशिक बातमीपत्र ऐकणार आहात. तोपर्यंत नमस्कार.

0: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
3: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
2: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
4: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते.
5: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले. तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून 1,000 किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक

गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर CIDनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही CIDनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेलवाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्त्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खाजगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली.

0: वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये एकेळी पिकांचं नुकसान झालं तर हिंगोली तालुक्यात पेहनी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वर्ष

नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत RJ वनश्री। सप्तरंगी साथ या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत।

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: मुक्त अशी विमुक्त अशी मी इच्छा, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते.
4: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

मित्रांनो, सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण एक नाट्यसंगीत ऐकलं. मला खात्री आहे की आपल्यातल्या काही प्रेक्षकांनी नक्की ओळखलं असेल की आज ते गाणं लावण्यामागचं कारण नेमकं काय होतं. आज आहे 14 जून, अर्थात गोविंद बल्लाळ देवल यांची पुण्यतिथी. आज आपण त्यांचा स्मृतिदिन साजरा करणार आहोत सप्तरंगी साथ या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये.

मित्रांनो, आज सप्तरंगी साथ या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण गोविंद बल्लाळ देवल यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1855 रोजी झाला होता आणि 14 जून 1916 त्यांचं निधन झालं होतं. प्रसिद्ध नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून हे आपल्याला सुपरिचित आहेत. सांगली संस्थानातील हरिपूर हे त्यांचं जन्मगाव. वडील बल्लाळ उर्फ बाळाजी पंत हे अल्पवेतनावर संस्थानी नोकर होते. त्याचबरोबर देवलांचे जे ज्येष्ठ बंधू होते कृष्णाजी पंत यांचा संगीतशास्त्राचा मोठा व्यासंग होता. मधले बंधू रामभाऊ हे त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजीकर नाट्य मंडळीसोबत एक उत्तम नट होते. देवलांचं मराठी शिक्षण प्राथमिक शाळेत आणि संस्कृतचं अध्ययन खाजगीरित्या हरिपूरला झालं होतं. वडील बंधूंना नोकरी लागल्यावर कोल्हापूर व बेळगाव येथे माध्यमिक शिक्षण होऊन 1878 ते मॅट्रिक झाले. बेळगावच्या रहिवासात सुप्रसिद्ध नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याशी त्यांचा दाट परिचय होता. पुढे पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजातील शेतकी शिक्षण वर्गाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. 1980 त्यांनी प्रमाणपत्र मिळवलं आणि सांगलीचा नाट्यानुकूल परिसर असेल, वडील बंधू संगीतशास्त्रज्ञ, त्याचबरोबर दुसरे बंधू हे कुशल नट आणि किर्लोस्करांसारखे मुरब्बी नाट्यगुरु त्यांना मिळाले असं त्यांच्या सभोवतालचं वातावरण नाट्य लेखनासाठी निश्चितपणाने पोषक होतं. साहजिकच अल्पकाळ शिक्षकाचा व्यवसाय केल्यानंतर गो ब देवल अर्थात गोविंद बल्लाळ देवल यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य जे काही आहे ते नाट्यसेवेला वाहून घेतलं.

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून गेले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
4: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
3: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

मित्रांनो, सप्तरंगी साथमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आपण देवलांचा स्मृतिदिन साजरा करतो आहोत आज सप्तरंगी साथमध्ये. पुण्यात असताना देवल आणि शंकरराव पाटकर यांनी आर्योद्धारक नावाची नाटक मंडळी नाट्यकलेला नवे वळण देण्यासाठी स्थापन केली होती. या मंडळीत असताना परशुरामपंत तात्या गोडबोल्यांनी मराठीत अनुवादलेल्या वेणी संहार नाटकातील अश्वत्थामा आणि महादेवशास्त्री कोल्हटकरांच्या अथैल्यमधील अजित सिंग या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. महादेवशास्त्रांनी शेक्सपियरच्या ऑथेल्लो या मूळ नाटकाचे भाषांतर केले होते. त्यावरून अजित सिंग ही रंगावृत्ती तयार करण्यात आली होती. ती करण्याच्या कामीसुद्धा देवलांनी आपल्या लेखणीचा हातभार लावला होता. 1880 साली किर्लोस्कर नाटक मंडळी स्थापन झाली. किर्लोस्कर पद्धतीची नाट्यपदे रचण्यात देवल कुशल होते. किर्लोस्करांच्या शाकुंतलातील शकुंतलेची पदे देवलांनी रचलेली आहेत आणि त्या मंडळींचे ते आधारस्तंभच बनले. देवल निपुण नाट्य शिक्षकही होते. भाऊराव कोल्हटकर, नानासाहेब जोगळेकर, गणपतराव बोडस, काशीनाथपंत परसुरे आणि बालगंधर्व यांसारख्या नटश्रेष्ठांना देवलांनीच तालीम देऊन तयार केलेला आहे.

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
4: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
3: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

मित्रांनो, सप्तरंगी साथमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण देवलांविषयी जाणून घेत आहोत. देवलांच्या कारकिर्दीतील सर्वात तेजस्वी शिखर म्हणजे संगीत शारदा. त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बालविवाह आणि जरठ बालविवाह ही भीषण सामाजिक समस्या होती. 10-12 वर्षाच्या निष्पाप मुलींची लग्न ही साठीतल्या पुरुषांशी लावली जात होती आणि समाज हे सहजपणे स्वीकारत होता. स्त्रीच्या मनाचा, तिच्या इच्छांचा, आकांक्षांचा, तिच्या वेदनेचा विचार करण्याची मानसिकता समाजामध्ये नव्हती. अशावेळी देवलांनी या अन्यायाविरुद्ध संगीत शारदा या नाटकाच्या माध्यमातून आवाज उठवला. हरिपूर येथे वास्तव्यास असताना त्यांच्या कानावर एका धनाढ्य व्यक्तीच्या जरठ बालविवाहाची बातमी आली आणि त्या निष्पाप मुलीच्या मनातील भीती, वेदना, असहाय्यता कारण ठरली संगीत शारदाच्या जन्माची. पुढे या नाटकासाठी तब्बल 30 ते 40 पदे त्यांनी लिहिली, पण नियतीने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यातून सावरल्यानंतर त्यांनी याचे नाट्यलेखन पुन्हा केले आणि 1898 संगीत शारदा त्यांनी पूर्णत्वास नेले. 1899 किर्लोस्कर नाटक मंडळी यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले आणि मराठी रंगभूमीवर इतिहास घडला. या नाटकाने केवळ मनोरंजन केले नाही तर समाजातील अन्यायकारक प्रथांवर घणाघाती प्रहार केला. नाटकातील कोदंड या समाज सुधारक पात्राने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण केले. इतकंच नाही तर या काळातील संमती वयाच्या कायद्याला सुद्धा लोक शारदा ऍक्ट म्हणू लागले. प्रत्यक्षात मात्र 1891 साली हा कायदा संमत झाला होता, परंतु संगीत शारदा या नाटकाचा प्रभावच इतका होता की त्यामुळे थेट त्या कायद्याला सुद्धा शारदा ऍक्ट असं नामकरण झालं होतं. सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, म्हातारा तितुकान, अवघे, बिंबाधरा मधुरा काही गाणी तर आपण आत्ता या कार्यक्रमामध्ये सुद्धा ऐकली. यासारखी पदं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घुमली. बालगंधर्व, विष्णुपंत पागनीस आणि भालचंद्र पेंढारकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी संगीत शारदाला अजरामर केलं. सामाजिक नाटक असूनही संगीताचा अखंड प्रवाह निर्माण करणारं हे नाटक मराठी रंगभूमीवरील एक मैलाचा दगड ठरलं.

मित्रांनो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये ही थांबण्याची वेळ आलेली आहे. गोविंद बल्लाळ देवल या नाटककारांविषयी आज आपण जाणून घेतलं, शिवाय त्यांच्या पदरचनासुद्धा आपण ऐकल्या. या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोत्यांनी सहभाग घेतला होता. त्या श्रोत्यांची मी नावं घेते. चंद्रशेखर मुळेकर, मंगेश म्हात्रे, सुरेश काशीनाथ पाटील, अविनाश कडू आणि वैश्वी आणि ज्योत अविनाश कडू.

त्याचबरोबर के राघव कुमार, पंकज मोहड, आनंद मोकाशी, चंद्रशेखर मुळेकर इत्यादी श्रोते आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. आत्ताच्या कार्यक्रमामध्ये थांबण्याची वेळ जरी आलेली असली तरीसुद्धा 4 वाजता आपण पुन्हा एकदा सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत त्याचबरोबर 3:58 तुम्ही बातमीपत्रसुद्धा ऐकाल आणि त्यानंतर आपण कार्यक्रमामध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

3:58 होता आहेत. बातमीपत्र. निर्मला सीतारामन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळाच्या तुलनेत कर्नाटकला केंद्रीय करांमधला वाटा म्हणून 5 पट अधिक निधी प्राप्त झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. बेंगळुरू इथं आयोजित विकसित भारत संकल्प समावेश कार्यक्रमाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. अभिषेक बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या बनावटपणे वापरल्याच्या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार CID या प्रकरणाचा तपास करत आहे. दुर्घटना. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातल्या फुलउमरी धरणात पुसद इथं 18 वर्षाच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच अडाण धरणात उडी घेऊन जीवन संपवलं. तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एकाच कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले आहेत. महिला विश्वचषक. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हे बातमीपत्र इथे संपलं.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, 107.1 MHz वर आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत RJ वनश्री. सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मी RJ वनश्री आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

मित्रांनो, सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत. मी लावलेल्या दोन गाण्यांवरून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण नेमकं कशाविषयी बोलणार आहोत. मित्रांनो, 14 जून उजाडलेला आहे. उद्यापासून काही मंडळींच्या आपल्या छोट्या दोस्तांची शाळा सुरू होणार आहे आणि त्यानिमित्त आज आपण शाळेविषयी जूनच्या गप्पा मारणार आहोत. जून महिना म्हणजे अर्थातच शाळा सुरू होण्याचा महिना. या महिन्यामध्ये खूप मोठी सुट्टी आपण अनुभवलेली असते आणि त्यानंतर पुन्हा एकदा शाळेत जाताना मला माहिती आहे की या छोट्या दोस्तांना काही जण हिरमुसलेले असतात, काहींना मजा येत असते, काहींना नवीन मित्रमैत्रिणींना भेटायचं असतं, पण तरीसुद्धा आपण घालवलेली जी काही सुट्टी आहे ती पुन्हा पुन्हा आठवत असते.

मित्रांनो, सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत. या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता जी दोन गाणी ऐकली त्या खरं तर दोन्ही प्रार्थना आपण शाळेमध्ये ऐकलेल्या किंवा म्हटलेल्या असतात. या दोन्ही प्रार्थना आणि शाळा हे नातं काहीसं दृढ असतं असं मला वाटतं. प्रत्येकाची शाळेची आठवण नक्कीच वेगळी आहे. मी मगाशी म्हटलं तसं आपण जून महिना, पाऊस आणि पहिला शाळेचा पहिला दिवस आज याविषयी आपण आज बोलणार आहोत. शाळेचा पहिला दिवस प्रत्येकाच्याच दृष्टीने वेगळा असतो. काहींना तो हवा हवासा वाटतो, काहींना नको नकोसा वाटतो, काहींच्या मते तर पहिल्या दिवशी शाळेतच जायचं नसतं वगैरे अशा काही श्रद्धा असतात. पण असं काहीही असेल तरीसुद्धा शाळा ही गोष्ट प्रत्येकाच्याच मनाचा एक अविभाज्य भाग झालेली असते. प्र के अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमारांची शाळेविषयीची एक कविता आहे. ही मला वाटतं आपण सर्वांनी शाळेत असताना अभ्यासलेलीच तरी असेल किंवा तुम्ही यापूर्वी ऐकलेली तरी असेल. ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. माऊली ज्याप्रमाणे, आई ज्याप्रमाणे आपल्या बाळाला लळा लावते त्याचप्रमाणे शाळासुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना लळा लावत असते. हा सऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी. हासुनी हसवुनी खेळुनी सांगुनी गोष्टी आम्हास आमुसे गुरुजन शिक्षण देती. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हा तात घालुनी हात तयांच्या राहू. येथेच बंधुप्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करण्याला वाखडे. किती महत्त्वाच्या ओळी केशव कुमारांनी लिहिलेल्या आहेत. बघा, बंधुप्रेमाचं किंवा बंधुता हे मूल्य आपण पहिल्यांदा कुठे शिकतो तर ते आपल्या शाळेमध्ये शिकत असतो. पसरवा नाव शाळेचे चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करीते बाळा. लाविते लळाही जसा माऊली बाळा, मज आवडते मज ही मनापासूनी शाळा.

मित्रांनो, सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि शाळेविषयी गप्पा मारतो आहोत. पुढची गाणी ऐकण्याआधी मला तुम्हा सर्व श्रोत्यांना सांगायला आवडेल की तुमच्या जर का काही शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी असतील तर त्या जरूर शेअर करा आणि आपण या कार्यक्रमामध्ये तुमच्या आठवणी आपल्या बाकी प्रेक्षकांना, आपल्या बाकी श्रोत्यांनासुद्धा सांगूया. तर प्रत्येकाचीच शाळा ही अत्यंत महत्त्वाची, अर्थात शाळा म्हटलं की त्यासोबत शाळेतली पुस्तकं, अभ्यास आणि सोबत शिक्षासुद्धा आली. छडी लागे छम छम आणि विद्या येई घम घम ही गोष्ट एका मोठ्या काळाच्या शिक्षकांनी, आणि मला वाटतं आजही काही शिक्षक या काय म्हणता येईल या सूत्राचा वापर करत असतात आपल्या विद्याप्रसाराचं काम करत असताना. शाळेविषयी अधिक गप्पा मारूया, मी उत्सुक आहे तुमच्या आठवणी ऐकण्यासाठी. तोपर्यंत ऐकूया काही गाणी.

मित्रांनो, मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या शाळेच्या आठवणी नेमक्या काय काय आहेत, आणि अर्थातच तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद मला दिलेला आहे. विशाखा पियाळकर यांनी त्यांच्या शाळेची आठवण सांगितली आहे. शाळेच्या ज्या दोन वेण्यांच्या दिवसात आम्ही फक्त अभ्यासच नाही तर आयुष्य जगायला शिकलो असं त्या म्हणत आहेत. त्या बाकावर जपलेली मैत्री आणि खिडकीतून पाहिलेली स्वप्न आजही मनाला हसवून जातात. आज कितीही मोठे झालेले असले तरीसुद्धा शाळेच्या त्या आठवणी त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि सोनेरी पान आहेत. खरंच त्या आणि त्या ते निरागस दिवस अत्यंत मिस करत आहेत, त्याची आठवण काढत आहेत. खरोखरच शाळेत पाहिलेली स्वप्न ही प्रत्येकासाठीच महत्त्वाची असतात. पंकज मोहड यांनीसुद्धा त्यांच्या शाळेविषयीच्या आठवणी शेअर केलेल्या आहेत. शाळेत जायला त्यांना आवडायचं. नवा वर्ग, नवे वर्गमित्र आणि जुन्या मित्रांची भेट या पहिल्या दिवशी व्हायची आणि पहिल्या दिवशी गणवेश नसला तरी वर्गात प्रवेश मिळत असे असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. अभ्यास करायचा काही त्रास नव्हता, गृहपाठसुद्धा करावा लागत नसे आणि शिक्षक त्यांचं फार आनंदाने स्वागत करत असायचे अशी आठवण त्यांनी शेअर केलेली आहे. त्याचबरोबर शिल्पा तोंडणकर यांनीसुद्धा त्यांची शाळा आणि शिक्षक यांच्याविषयी त्यांना विद्यार्थ्यांविषयी फारसं कौतुक नाही नसायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर शिक्षक आणि विद्यार्थी हे नातंच काहीसं वेगळं आहे. काही शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी वागण्याचा हेतू कडक असतो आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की त्यांना त्यांच्याविषयी फारसं कौतुक नाही आहे, परंतु ही खरं तर शिक्षकांनी वापरलेली एक खूबी असते की आपल्या विद्यार्थ्याने कायम मोठं व्हावं असंच त्यांना वाटत असतं. शाळेच्या पहिल्या दिवसात विषयीच्या अनेक आठवणी आपण ऐकणार आहोत. त्याआधी ऐकूया एक गाणं.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.

मित्रांनो, शाळेच्या आठवणी आपण जागवतो आहोत. सुयोग महाजन यांनी सुद्धा एक आठवण सांगितली आहे. त्यांनी त्यांच्या शाळेचा पहिला दिवस सांगितलेला नाही आहे, तर त्यांच्या चिरंजीवांचा आणि ही फार भावूक किंवा हळवी आठवण त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. ते म्हणत आहेत की माझा शाळेचा पहिला दिवस मला आठवत नाही आहे, पण माझ्या चिरंजीवांचा अर्थात थोरल्या चिरंजीवांचा शाळेचा पहिला दिवस त्यांना आठवतो आहे. ते दोघेही दाम्पत्य खूप भावूक झाले होते. डोळ्यात पाणी होतं. चिरंजीवांना वर्गाच्या दारात सोडून परत जाणं त्यांना फार जड झालं होतं. इतक्यातच चिरंजीव ओरडला, आई रडू नको, मी बसेन शाळेत व्यवस्थित. आणि हे ऐकून अजून काय व्हायचं आईबापाचं ते झालं आणि तो दिवस त्यांच्या अजून डोक्यात बसलेला आहे. मंगेश म्हात्रे यांनी सुद्धा एक आठवण सांगितली आहे. बालवर्गात असताना आमचा भाग्य हा गडी मला खांद्यावर घेऊन शाळेत जात असे. लहानपणीच्या मित्रांची जी मजा आहे ती काही औरच असते. ती मजा त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. त्याचबरोबर आत्माराम खराडे यांनी सुद्धा त्यांची आठवण सांगितलेली आहे. गावात शाळा असल्यामुळे मी मास्तरांची नजर चुकवून घरी पळून आलो, तेव्हा चक्क गुरुजी मला घरी येऊन उचलून शाळेत घेऊन गेले होते. बापरे, खरंच असे शिक्षक असतात आणि म्हणूनच विद्यार्थी घडत असतात. त्यांचं बरोबर विद्यार्थ्यांकडे लक्ष असतं आणि त्या पद्धतीनेच ते वागत असतात. मोरेश्वर धायमोडकर यांनीसुद्धा प्रतिसाद नोंदवलेला आहे. त्याचबरोबर अरुण

0: कासाळे यांनी सुद्धा शाळेविषयी सांगितलेलं आहे. ब्रेल लिपीतील पुस्तकं त्यांना आठवत आहेत. माझे आवडते पुस्तक श्यामची आई हे आठवतं आणि मला शिक्षक असे म्हणायचे की तुझं वाचन चांगलं आहे, वाचन नेहमी करत जा असं ते नेहमी म्हणायचे. ती एक आठवण मला खूप आठवते आणि ते कधीही न पुसण्यासारखी आठवण आहे. खरोखरच शिक्षक कायमच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात आणि त्याच पद्धतीने त्यांनीसुद्धा गणेश नरसाळे यांना अशा पद्धतीचं प्रोत्साहन दिलेलं आहे. पंकज मोहड यांनीसुद्धा शाळेत कार्यक्रम आवडला अशी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. विठ्ठल मासलेकर हे सुद्धा आहेत आणि ते म्हणत आहेत की मी 71 वर्षाचा आहे, शाळेत असताना लागलेली शिस्तीची सवय आजही उपयोगी पडते आहे, मी नातवंडांना ती शिस्त शिकवत असतो. त्याचबरोबर श्रेय राऊतसुद्धा आपल्यासोबत आहेत. श्रीपाद जोशी यांनीसुद्धा कार्यक्रम आवडला अशा पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. तुमच्या सगळ्याच प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक मी या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये एक गोष्ट मात्र मी मिस करते आहे, ते म्हणजे तुम्ही कोणीही पावसाविषयी बोललेलं नाही आहात. मला आठवतं आहे माझ्या शाळेचा जो पहिला दिवस होता, मला कितीही उत्साह असला, आनंद असला, तरीसुद्धा मला ती मैत्रीण आठवते आहे की जी रेनकोटच्या त्या टोपीमधून खूप वाईट काय म्हणता येईल हावभाव करून आपल्या आईकडे बघत होती आणि ढसाढसा रडत होती आणि तिला अजिबात शाळेत जायचं नव्हतं. धोधो पाऊस कोसळत होता, त्यात तिचे अश्रू कोसळत होते आणि असा सगळा भाग मला आठवतो आहे. पावसाविषयीच्या जर तुमच्या काही आठवणी असतील तर त्या निश्चित सांगा. तोपर्यंत ऐकूया हे एक गाणं.
1: बोला ना अर शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

मित्रांनो, शाळेच्या आठवणी आपण जागवतो आहोत. शुभलक्ष्मी मस्तकार यांनी सुद्धा आठवण सांगितलेली आहे. त्या म्हणतात की त्यांचा शाळेचा पहिला दिवस होता आणि त्या फार रडत होत्या, तेव्हा त्यांच्या आईला दया आली आणि त्यांची आई त्यांना घरी घेऊन गेली. खरोखरच आईचं प्रेम हे काहीसं वेगळंच असतं. आपलं बाळ रडलेलं तिला कधीही सहन होणार नाही आणि त्याच पद्धतीने त्यांची आईसुद्धा वागलेली आहे. यासोबतच पावसाविषयीच्या आठवणीसुद्धा तुम्ही सांगितलेल्या आहेत. शाळेत असताना जोरात पाऊस सुरू झाला की आज सुट्टी मिळणार या आशेने खिडकीबाहेर बघत राहणे आणि सुट्टी झाल्यावर मित्रमैत्रिणींसोबत छत्री असूनही मुद्दाम पावसात भिजत घरी येण्यात एक वेगळीच मजा होती. कागदाच्या नावा बनवण्याचा आणि चिखलात उड्या मारण्याचा निरागस काळ आज खूप आठवतोय, अशी प्रतिक्रिया आपल्या एका श्रोत्यांनी नोंदवलेली आहे. त्याचबरोबर अजय साखरे यांनी हे सुद्धा आपल्यासोबत कार्यक्रम ऐकत आहेत. दत्तात्रय आदत या वेळापूरहून त्यांनी आठवण सांगितलेली आहे. ते म्हणत आहेत की आम्ही लहान असताना पावसाळ्यात भरपूर पाऊस व्हायचा आणि त्यावेळी सायंकाळी पावसाळी वातावरण बघून गुरुजी आम्हाला लवकर सुट्टी द्यायचे आणि बऱ्याच वेळेला जोरदार वाऱ्याने पावसामध्ये भिजून घ्यायची आम्हाला सवय होती. दप्तर भिजायचे, गणवेश भिजायचा, पण तो आनंद काही और होता, असं ते आपल्याला सांगता आहेत.

मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आज आपण शाळेच्या आठवणी जागवल्या, पावसाच्या आठवणी जागवल्या, परंतु आत्ता घड्याळ खुणावता आहे आणि आत्ता थांबण्याची वेळ आहे. आज आपण अनेक श्रोत्यांनी अनेक प्रकारच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर आत्तासुद्धा नयन शेळके यांनी एक आठवण सांगितली आहे की ते म्हणत आहेत की ते त्यांच्या ज्या कोणी शिक्षिका होत्या, प्राची मॅडम, त्यांनी त्यांना एक दिवस डबा दिला होता. खरोखरच शाळेतले जे काही शिक्षक आहेत ते अशा पद्धतीने सुद्धा मुलांना मदत करत असतात. त्याचबरोबर विठ्ठल मसलेकर यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. रामदास तांबे, दत्तात्रय आदत, अजय साखरे, श्रीपाद जोशी, श्रेय राऊत, पंकज मोहड, अरविंद कुलकर्णी, शुभलक्ष्मी मस्तकार यांनीसुद्धा आठवण शेअर केली होती. त्यांनीसुद्धा सहभाग घेतलेला आहे. अरुण गावकर, मोरेश्वर धायमोडकर इत्यादी अनेक श्रोत्यांनी आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता आणि मला खात्री आहे तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आजचा आपला कार्यक्रम एन्जॉय केला असेल. तुम्हाला आजचा कार्यक्रम नक्की आवडला असेल. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एका कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्र्यांनी संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन केलं। या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर प्रधानमंत्र्यांनी आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडल्या। वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परकीय भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे। NSDL दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी आत्तापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले। लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत। जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत। इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल। स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे। हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर।
2: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण। धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ, जे कोणी चोरून घेऊ शकत नाही।
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका। दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांचं आवाहन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान आयोजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार करण्यात येणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना. आता सविस्तर बातम्या. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्तघटकांची गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर 17 वेळा रक्तदान केलेल्या मंगेश वानखेडे यांनी सर्व नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.
2: माझं नाव मंगेश वानखेडे, मुक्काम पोस्ट देवळी जिल्हा वर्धा. मी आतापर्यंत 17 वेळा ब्लड डोनेट केलंय आणि जेव्हा जेव्हा पेशंटला गरज पडते ब्लड डोनेटची तेव्हा तेव्हा मी वर्षातून कमीत कमी 2 ते 3 दा करत असते. आणि हे ब्लड डोनेट प्रत्येकाने सुद्धा करायला पाहिजे, कारण त्या डोनेटमुळे कोणाचा तरी जीव वाचते. आणि एक ब्लड डोनेट केल्यानंतर काय होते की तुमचं पुन्हा 3 महिन्यांनी चांगलं रक्त येते, तुम्हाला चांगलं वाटते आणि एक नवीन ऊर्जा मिळते.
1: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं ऐतिहासिक 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दिनांक 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन 4 दिवसांचं असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. नांदी 100व्या साहित्य संमेलनाची या उपक्रमाद्वारे पुणे मुंबई वगळता जिथं साहित्य संमेलनं झाली आहेत अशा महाराष्ट्रातील 48 ठिकाणांसह विविध भागात संमेलनपूर्व 99 साहित्यिक उपक्रमांद्वारे 100व्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील अशी माहिती सोमण यांनी दिली. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना

0: परिवारांना तातडीनं मदत देण्याकरता राज्य शासनानं एकूण 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मदत वाटप प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीनं होणार असून मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतपिकीच्या नुकसानीसाठी वितरित केलेल्या निधीमध्ये या नव्या प्रस्तावातील मागणीचा समावेश नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका हंगामात एक वेळ याप्रमाणे मदत दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. खरीप हंगाम 2026 साठी राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत तूर, मूग आणि उडीद या पिकांच्या सुधारित वाणांचे प्रत्येकी 4 किलो वजनाचे बियाणे तसंच जैविक खताची पाकिटं शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत असल्यानं या योजनेत महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात आलं असून किमान 30% लाभ महिला लाभार्थ्यांना देण्याचं नियोजन आहे. योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी मंडळ, कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. अकोला जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत युरिया खत मंजूर आवंटन 14,122 मेट्रिक टन असून आतापर्यंत 12,672 मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा झाला आहे. नर्मदा बायोकेम या कंपनीची 1,300 मेट्रिक टन युरिया खताची रेक जिल्ह्यात दाखल झाली असून त्याचंही वाटप सुरू झाल्याचं कृषी विकास अधिकारी डॉ तुषार जाधव यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
1: पुढील आठवड्यात गुरुवार दिनांक 17 जून 2026 पर्यंत IPL कंपनीची 1,200 मेट्रिक टन व चंबल कंपनीची 900 मेट्रिक टन असे एकूण 2,100 मेट्रिक टन युरिया खत आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. आज रोजी जिल्ह्यात 4,862 मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात युरिया खताचा साठा उपलब्ध आहे व सर्व शेतकऱ्यांना त्याचे वाटप सुरळीतपणे सुरू आहे. मुबलक प्रमाणात खत उपलब्ध असून भविष्यातही खत निरंतरपणे आपल्याला उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनात सहकार्य करावे, तसेच गर्दी आणि जास्तीची खत खरेदी करणे टाळावे.
0: अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने होमुर्झच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी इथं आंदोलन केलं. पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात 12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. त्याला पाठिंबा म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे बुलडाणा जळगाव जामोद मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 2019 कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना वगळण्याच्या जीआरच्या अटी रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार केला जाणार आहे. सिव्हिल लाईन्स परिसरातील वसंतराव देशपांडे सभागृहात रविवार दिनांक 28 जून रोजी नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सत्कार मूर्तींमध्ये शंकरबाबा पापळकर, डॉ चंद्रशेखर मेश्राम, डॉ रवींद्र कोल्हे, डॉ स्मिता कोल्हे, डॉ विलास डांगरे, डॉ परशुराम खुणे, सत्यनारायण नुवाल आणि जनार्दन पंत बोथे यांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सत्कार कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील झंझोरी इथं गोमुखेश्वर संस्थानजवळील अडाण नदीच्या पात्रात आज 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला तर वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मानोरा तालुक्यातील फुलुंबरी धरणात पुसटच्या एका 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षीय विद्यार्थ्यानं आपल्या वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत रात्री उशिरा मालेगाव तालुक्यातील टिवळी इथल्या बकाल परिवारातील पती पत्नी लहान मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह शेतात आढळून आले. हवामान.

भंडारा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नागपुरात देखील आज दुपारपासून ढग दाटून आले आहेत. येत्या काही तासात बुलडाणा आणि गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान उद्या बुलडाणा अकोला आणि वाशिम वगळता इतर सर्व जिल्ह्यात वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अमरावती वर्धा आणि यवतमाळ इथं उष्णतेची लाट देखील कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. अमरावती महापालिकेच्या बांधकाम विभागानं केलेल्या सर्वेक्षणात शहरातील एकूण 76 इमारती धोकादायक स्थितीत असल्याचं आढळून आलं आहे. यामध्ये अतिधोकादायक C1 प्रवर्गातील 26 तर धोकादायक पण दुरुस्तीयोग्य C2A प्रवर्गातील 50 इमारतींचा समावेश आहे. महापालिकेनं या इमारती तातडीनं रिकाम्या करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित मालक आणि भोगवटदारांना नोटीस बजावल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी इमारत मालक आणि भाडेकरूंमधील वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे नोटीस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यानं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान आयोजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार करण्यात येणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसेच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीची व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवाशी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठी

ठसा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सध्या परिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357.5 TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमन यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या 2 आतेमामे भावंडांचा अडाण नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या 2 भावंडांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या JSW बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान.
येत्या 2 दिवसात कोकण आदि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट

हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सोनालिकाकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेष उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jayshankar, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूत, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मातब्बर उपस्थित होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं इराणनं म्हटलं आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे. दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे. मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाद इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे. लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोल्ला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोल्लानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर MV जवाद अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं. या जहाजावरचे सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला

आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या. बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना जिंकला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1व्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार.

सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू, प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM रेनबो वाहिनीवर सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. भक्ती संगीतावर आधारित वंदन या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र प्रणय.

भक्ती संगीताचा जेव्हा आपण आस्वाद घेत असतो ती वेळ कुठलीही असो, मनामध्ये शुद्ध भावना असेल तर भक्ती संगीत आपल्या भक्ती मार्गाला, आपल्या आध्यात्मिक मनाला इप्सित हेतूपर्यंत, इप्सित ध्येयापर्यंत किंवा दृश्यापर्यंत निश्चितच घेऊन जातं। भक्ती संगीत मुळात आपली सोबत करतं, मार्ग आपण आपला शोधत जातो पुढे आणि त्या मार्गात आपण भरकटणार नाही, आपल्याला कुठेही निराशा येणार नाही याची काळजी भक्ती संगीत घेत असतं।

आता उजाडेल. खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल. शुभ्र आनंदाच्या लाटा, शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता. मृदू गळ्यांत खगांच्या किल बिल पालवेल. मृदू गळ्यांत खगांच्या किल बिल पालवेल आता उजाडेल. आता

आठवड्याची सुरुवात करतोय आज आपण. आजच्या सोमवारची ही सकाळ लवकरच उजाडणार आहे आणि उजाडताना किती काय काय बदलतं ना आपल्या आसपास, तसंच आपल्या आतमधलं सुद्धा बदललं पाहिजे. कालचं जे काही बरं आहे ते आणखी बरं करण्याचा प्रयत्न, आणि कालचं जे काही आपल्याला वाईट वाटलेलं आहे किंवा आपल्याला न पटलेलं आहे, अयोग्य वाटलेलं आहे, ते तिथेच आज नवी सुरुवात. कारण आता उजाडेल, वारा हसेल पर्णांत मुग्ध हिरवेपणात, वारा हसेल पर्णांत मुग्ध हिरवेपणात, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता उजाडेल. आनंदात पारिजात, आनंदात पारिजात, उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधांत थरारील आता उजाडेल, आता उजाडेल.